0: नमस्कार, वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू वरती तुम्ही ट्यून आहात आणि आता आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकणार आहोत। चारुहासिनी भावे आपल्या सोबत असणार आहेत। संस्कृत ही एक सर्वात प्राचीन भाषा आहे जी खूप वर्षापासून इथं बोलली जाते, पण अलीकडं आपल्याला ते खूप कमी प्रमाणात ऐकायला मिळतं। तेव्हा आजच्या भागातही आपण संस्कृत बद्दलची काही माहिती ऐकणार आहोत, काही शब्द ऐकणार आहोत जे आपल्याला चारुहासिनी सांगतील। लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू।
1: नमो नमः। वयम शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिहि FM 90.4 KLE कनसू। संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां स्वागतम्। अहम् अस्मि चारुहासिनी भावे। एपिसोड नंबर 28। प्रथमं प्रार्थनां वदामः। ॐ श्री गणेशाय नमः।

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. चारुहासिनी भावे आपल्या सोबत होत्या. कसा होता कार्यक्रम अभिप्राय जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईलच एका नवीन कार्यक्रमासोबत. पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसूर. नमस्कार.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकतात वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे गुरुवार 28 मे 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार सांगते. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे आपली मानसिकता होय. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. UEFA चॅम्पियन्स लीग रिअल माद्रिद फुटबॉल क्लब विक्रमी 14 वेळेस विजयी झाले. दिवस होता आजचा. द लास्ट सपर लिओनार्डो दाविंची यांचे चित्र इटलीमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा 75व्या वाढदिवसानिमित्त मुंबई महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला. दिवस होता आजचा. साल होतं 1958. ग्रीस देशात स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला तोही आजच्याच दिवशी. मलिक अहमद या जुन्नर येथील बहामणी सेनापतीने उर्वरित बहामणी सैन्यांचा पराभव करून जुन्नर स्वतंत्र सल्तानीची घोषणा केली तीही आजच. आता आजचे जन्मदिवस पाहू. गौतम सोम भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म आजचाच. के सच्चिदानंदन भारतीय कवी आणि समीक्षक यांचाही जन्म आजचाच आहे. पंडित दत्तात्रय पलुसकर शास्त्रीय गायक यांचाही जन्म आजच. विनायक दामोदर सावरकर भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. 90.4 FM KLE गणसू भक्तिमय.

कणधोणी 90.4 MKLE कनसु आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषाला तुम्ही ऐकताय. आजचं राशी भविष्य सांगणार आहे आणि सुरुवात मेष राशीपासून. तुमच्या कौटुंबिक जीवनात काही काळ काही गोंधळ आणि त्रास होत असेल तर तोही आज संपणार आहे. आज तुमचा धार्मिक क्षेत्राचा प्रवास अनुकूल राहील. धार्मिक कार्याकडेही तुमचा कल असेल. वृषभ रास, जर तुम्हाला सहलीला जायचे असेल तर काळजीपूर्वक विचार करा, कारण वाहनातील बिघाडामुळे तुम्हाला अनावश्यक पैसे खर्च करावे लागतील. मिथुन रास, आज तुम्ही सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुमच्या परिचयाची व्याप्ती वाढेल. कर्क रास, आज तुम्ही नवीन भागीदारी करू शकता आणि चालू असलेल्या भागीदारीच्या कामात लाभही मिळवू शकता. सिंह रास, तुमच्या कुटुंबात कोणत्याही मुद्द्यावरून तणाव निर्माण होत असेल तर हे प्रकरण तुम्ही गांभीर्याने आणि हुशारीने सोडवण्याचा प्रयत्न करा, अन्यथा प्रकरण आणखी तणावपूर्ण होऊ शकते. तुम्हाला कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कन्या रास, जर तुमच्या व्यवसायात दीर्घकाळापासून व्यवहाराची समस्या होती तर आज तुम्ही त्या समस्येवर तोडगा काढण्यात यशस्वी व्हाल. हे होतं सहा राशींचं भविष्य. तुम्ही ऐकत रहा 90.4 FM

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केल वेणू धोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात. आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. तुमच्या व्यवसायात प्रगती तुम्ही करू शकता. कोणतेही कायदेशीर प्रकरण चालू असेल तर त्यामध्ये तुम्हाला विजय मिळू शकतो. वृश्चिक रास, आज काही नवीन विरोधक आणि शत्रू तुमच्यासाठी उभे राहू शकतात, त्यामुळे सावधगिरीने पुढे जा. धनुरास, आज तुम्ही तुमच्या मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल आणि त्यांची प्रगती पाहून आनंदी व्हाल. मकर रास, तुम्हाला भविष्यात समस्यांना सामोरं जावं लागू शकते. आज तुम्हाला तुमच्या नोकरीत विरोधक आणि शत्रूंपासून सावध राहण्याची गरज आहे. कुंभ रास, तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आनंद मिळेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराला बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता. आणि शेवटची मीन रास, तुमच्या मुलांनी कोणतीही परीक्षा दिलेली असेल आणि त्याचा निकाल येणार असेल तर आजचा निकाल तुम्हाला आनंदित करेल, तुमचा मानसन्मान वाढेल. चला, बारा राशींचं भविष्य पण ऐकलेलं आहे आणि आता आणखीन एक छानसं भक्ती घेत आहे. एकत्र गणू दोन्ही 90.4 FM KLE.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू। स्वस्त मन निरोगी शरीर या सीरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते। या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत। लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते, ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू।
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ञ, मानसोपचार तज्ञ। स्वभावाला औषध आहे या संवाद मालेत आज आपण क्रमांक 22 पुष्पौषधीची म्हणजेच ओक या बॅच फ्लॉवर रेमेडीची माहिती घेणार आहोत। प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, हा उपदेशाचा डोस अनेकांनी वडीलधाऱ्यांकडून घेतला असेल। जीवनात आशावादी असणं आणि अपयशानं खचून न जाता प्रयत्न करीत राहणं हे सर्वथा योग्य, पण म्हणतात ना अति तिथे माती। एखादा गुण सुद्धा अति झाला की तो दुर्गुण ठरतो, नाही का? तसाच काहीसा प्रकार ओक या टाइपचं व्यक्तिमत्व असलेल्या माणसांच्या बाबत घडतो। आज आपण ओक याच औषधाची माहिती घेणार आहोत। ओक टाइपचे लोक जीवनातील अडीअडचणींचा सातत्यानं मुकाबला करताना आढळतात। ते अत्यंत आशावादी असतात, नको इतके। गॉर्स टाइपच्या अगदी विरुद्ध, निराशावादी असल्यामुळे गॉर्सची लक्षण निर्माण होतात, तर अत्यंतिक आशावादी अशक्य गोष्टींबाबतही अनाठायी आशा बाळगून पुन्हा पुन्हा अपयश येत असतानाही अवाजवी प्रयत्न करीत राहण्याच्या वृत्तीमुळे ओक या औषधाची आवश्यकता निर्माण होते। अशा व्यक्ती सतत काम करताना आढळतील, दमेपर्यंत थकून जाईपर्यंत काम करीत राहतात। आजारी असले तरी शेवटपर्यंत अगदी अंथरुणावर पडून राहण्याची स्थिती होईपर्यंत ते शरीराला शिणवतील। हा आशावादीपणा प्रत्येक बाबतीत आढळतो। त्यांच्या घरातील एखादी व्यक्ती, नातेवाईक किंवा ते स्वतः एखाद्या दुर्धर रोगाने आजारी असतील तर त्याला बरा करण्यासाठी ते अनेक निरनिराळ्या डॉक्टर्सना भेटतील, अमाप पैसा खर्च करीत राहतील। डॉक्टरांनी ही आशा सोडली तर ओक टाइपच्या व्यक्तीच्या मनात कुठेतरी आशेचा किरण असतोच, अशक्य हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नसतो। अशा व्यक्ती अत्यंत विश्वासू, कष्टाळू, कर्तव्य पालन करणाऱ्या, परोपकारी, अनेक जबाबदाऱ्या अंगावर पेलून पार पाडित असतात। उदाहरणार्थ मोठ्या कुटुंबातील कर्ता माणूस। पण अनेक वेळा असंही होतं की थकून जाईपर्यंत सतत काम करीत राहण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे कुटुंबातील किंवा त्यांच्या सहवासातील इतर माणसं आपली कामं, जबाबदाऱ्या त्यांच्यावर ढकलून मोकळी होतात आणि या ओझ्याखाली वाकून जात असतानाही ही ओक टाइपची माणसं काम करीतच राहतात मोडून जाईपर्यंत। पण माणसाच्या प्रयत्नांनाही काही मर्यादा असतात। शरीर आणि मन यांच्यावर किती ओझं लादायचं यालाही काही सीमा असते आणि हेच नेमकं या व्यक्तींच्या लक्षात येत नाही। अनेकदा तब्येतीकडे दुर्लक्ष करीत ते जीवनाचा गाडा ओढीतच राहतात आणि मग एकदम ताण असह्य होऊन आजारी पडतात। कधी कधी जीवनात अशाही अडचणी येतात की आशा बाळगणं अशक्य असतं आणि मग अशा माणसांचं आशावादी मन ढासळतं, ते कोसळून जातात आणि मग नर्वस ब्रेकडाऊन होण्याची शक्यता निर्माण होते। अर्थात या आधी त्यांच्या कणखर मनानं आणि शरीरानं खूप काही सोसलेलं असतं। ओक टाइपच्या व्यक्तीच्या स्वभावाची आणखी काही उदाहरणं। काही माणसं सतत लॉटरीची तिकीट घेताना आढळतात, काही जण मटका, जुगार, रेसकोर्स इत्यादीवर पैसा सतत उधळताना आढळतात। त्यांचा आशावादीचपणा त्यांना नडतो, कुठेतरी आशा वाटत असते आज नाहीतर उद्या मला नक्की पैसे मिळतील। कधी कधी एखादी कला आत्मसात करण्यासाठी तो कलागुण जन्मताच असावा लागतो। उदाहरणार्थ चित्रकला, नृत्य, अभिनय, लेखन, कविता लेखन, अत्यंतिक प्रयत्न केले म्हणून ती कला जमून जाईल असं नसतं, पण तरीही ओक टाइपच्या व्यक्ती अशी कला आत्मसात करण्यासाठी प्रचंड प्रयत्न करतील। अशा एखाद्या स्पर्धेत भाग घेऊन पहिल्या बक्षिसासाठी झटत राहतील, पण प्रयत्न केले तरी अशा गोष्टी प्रत्येक वेळी साध्य होतातच असं नाही। कधी दैवदत्त गुणांची साथ नसल्यामुळं तर कधी अनुकूल परिस्थिती अभावी सतत अपयश येतं। अर्थात याचा अर्थ असा नव्हे की प्रयत्न करणं चूक आहे, पण या गुणांचा अतिरेक होतो तेव्हा त्याचे दुष्परिणाम त्या व्यक्तीवर होऊ लागतात। अवास्तव आशा बाळगणं हे देखील चूकच। खरोखरच कुणी वाळू रगडून तेल काढण्यासाठी प्रयत्न करू लागला तर, सशाचं शिंग शोधावयास निघाला तर, आता ओक या औषधाची आवश्यकता न भासणाऱ्या व्यक्ती कशा असतात हे पहा। अशा व्यक्ती जीवनातील अडीअडचणींचा सामना धैर्यानं करतात. मानवी प्रयत्नालाही मर्यादा आहेत हे त्या ओळखून असतात. त्यामुळं एखादी गोष्ट अशक्य आहे हे सरते शेवटी कळून चुकलं तरी कोसळून जात नाहीत आणि म्हणूनच मन आणि शरीर यावर अत्यंतिक ताण येऊ देत नाहीत. योग्य तेवढेच प्रयत्न करतात. त्यात वास्तववादी दृष्टिकोन असतो आणि म्हणूनच त्या जीवनात यशस्वी ठरतात. आता काही रुग्णांची उदाहरणं पाहूया. यशोदाबाई वय 50 वर्ष. ऐन 25 इतच वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. एक मुलगा आणि एक मुलगी पदरात. माहेरी तर 18 विश्व दारिद्र्य, पण इतर नातेवाईकांनी आपापले दरवाजे बंद केलेले. त्यामुळं माहेरी राहून लोकांच्या घरी स्वयंपाक करून त्यांनी मुलांना वाढवलं. मुलीचं लग्न केलं. मुलगा खूप हुशार निघाला. 2 वर्षासाठी त्याला अमेरिकेला जावं लागलं. यशोदाबाईंच्या नशिबात पुन्हा दुसऱ्यांवर अवलंबून राहणं चालू, कारण हल्ली कामही फारसं होत नव्हतं. त्या खूप उदास झाल्या. पाळी जाण्याचं हे वय होतं. त्यामुळे मनाच्या या नाजूक अवस्थेत सतत कुणी आपल्याजवळ प्रेमाचं माणूस असावं असं वाटणं साहजिक होतं. या उदास मनस्थितीमुळे मासिक पाळी जाताना होणारी लक्षणं खूप प्रमाणात जाणवू लागली. उदाहरणार्थ चेहरा इत्यादी भाग एकदम गरम झाल्यासारखं होऊन घाम येणं म्हणजे हॉट फ्लशेस हे त्यांना होऊ लागलं. संधिवाताचं दुखणंही बळावलं. यशोदाबाईंचा पूर्वेतिहास मला माहित होता. आयुष्यभर अनेक बिकट प्रसंगांना त्यांनी आशावादीपणानं झुंज दिली होती. अनेक वेळा अपयशही आलं, अनंत अडचणी आल्या, पण आपलं धैर्य त्यांनी ढळू दिलं नाही. त्यांना त्यांच्या या स्वभावाला अनुसरून ओक हे औषध दिलं, कारण सततच्या समस्या व त्या सोडवण्यासाठी मनोबल धारण करणं याचे मनावर व शरीरावर परिणाम होत राहतातच. तसंच सध्या त्या स्त्री जीवनातील एक मोठा बदल अनुभवित होत्या. मासिक पाळी जाण्याच्या या काळात स्त्री अधिक भावनाक्षम बनते व त्यामुळं तसेच शरीरात होणाऱ्या इतर हॉर्मोनल बदलांमुळे अनेक लक्षणं मानसिक आणि शारीरिकही निर्माण होतात. यासाठी त्यांना क्रमांक 33 वॉलनट हे औषध दिलं. यामुळे त्यांच्या तक्रारींचे प्रमाण खूपच कमी झालं, पण मधून मधून संधिवाताचं दुखणं उग्ररूप धारण करत होतं. यशोदाबाई मुलाच्या सहवासासाठी अगदी आतुर झाल्या होत्या. त्यांना त्यांच्या मूळ स्वभावाची पुष्पौषधी ओक आणि चिकोरी क्रमांक 8 औषध दिल्यावर त्यांचं संधिवाताचं दुखणंही आटोक्यात आलं. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्त मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: जेली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.
1: ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್. ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ. PPT ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ. KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್, ಹುಬ್ಬಳ್ಳಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218. ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kahir.edu.in. KLE ಸಂಸ್ಥೆ ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ.

बीएलई फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 हून अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000 हून अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा.

आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाईट आहे www.kle.farm.edu.

0: नमस्कार, तुम्ही ऐकतात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू। आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते। आज आहे मेन्स्ट्रल हायजीन डे आणि या दिवसाचं औचित्य साधून आज आपण मासिक पाळी दरम्यान काय स्वच्छता आपण घेतली पाहिजे आणि स्वच्छता नाही राखली तर काय आपल्याला आजार होऊ शकतात या संदर्भात आपण ऐकणार आहोत। आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर सोनाली पावले, ज्या एक आहार तज्ज्ञ आहेत। मॅडम, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे।
1: नमस्कार मनीषा, मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद।
0: आज आपण मेन्स्ट्रल हायजीन बद्दल बोलणार आहोत। तर सर्वात आधी मासिक पाळी दरम्यान स्वच्छता राखणं हे का महत्वाचं आहे आणि जर नाही राखली आपण तर कोणकोणते आजार आपल्याला होऊ शकतात?
1: मनीषा, तू मला खूप चांगला प्रश्न असा विचारलेला आहे। याची आपण म्हणतो अवेअरनेस खूप महत्वाचं आहे। आता तर सगळ्यांनाच माहिती आहे पण तरी पण मी परत एकदा सांगते की मासिक पाळी म्हणजे जेव्हा एखादी मुलगी वयामध्ये येते, साधारण ते 12 ते 15 वर्षामध्ये, तिच्या अंगातून एक रक्तस्राव व्हायला चालू होतो, ज्याला आपण मासिक पाळी असे म्हणतो। आता जर थोडक्यात महाविद्यालयीन मुली म्हणा किंवा शाळेतल्या मुलींना जर समजून सांगायचं असेल तर सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे समजा आपण एखादं फळं घ्यायला किंवा भाजी घ्यायला एखादी पिशवी वापरतो आणि जेव्हा ती पिशवी आपण घरी आणतो तिला परत धुवून स्वच्छ ठेवतो। का स्वच्छ ठेवतो? की ती आपल्याला पुन्हा व्यवस्थित वापरता यावी किंवा ती लवकर खराब होऊ नये म्हणून। तर तसंच काही आपल्या स्त्रीच्या शरीरामध्ये असतं की एखादं बीज जर फलित होणार असेल, जे बीज त्याच्यातून जर एखादं बाळ जर तयार होणार असेल तर गर्भाशयाच्या आतमध्ये एंडोमेट्रियम नावाचा एक स्तर तयार होतो, ज्याला आपण रक्ताचा थर असतो, तो त्याच्यामध्ये ते बीज रुजतं, तिथे त्याला न्यूट्रिशन भेटतं, पोषण भेटतं आणि तिथून मग पुढे त्याची ग्रोथ होते आणि तिथून ते बाळात रुपांतर होतं। त्याच्यासाठी हा रक्ताचा प्रत्येक स्त्रीच्या शरीरामध्ये हा स्तर तयार होत असतो। पण समजा ते बीज जर फलित नाही झालं तर ती गर्भाशयाच्या पिशवी आपोआपच तो रक्ताचा स्तर हा बाहेर फेकला जातो, त्यालाच आपण मासिक पाळी असं म्हणतो। साधारणतः 3 दिवस 5 दिवस 7 दिवस इतका असतो। दर 28 दिवसांनी असं हे प्रत्येक शरीरा स्त्रीच्या शरीरामध्ये हे पाळीचं रक्त हे तयार होत असतं, तर ह्याला आपण मासिक पाळी म्हणतो। तर आता जसं तू म्हटलंस की ह्या दरम्यान कुठली काळजी घ्यायची किंवा कुठले कुठले आजार होऊ शकतात, तर सध्याच्या याच्यामध्ये खूप मोठा असा प्रश्न हा भेडसावत आहे। कारण एक तर पहिली आता तर ठीक आहे की याच्याबद्दल जागरूकता निर्माण झाली, पण पूर्वी कसं होतं की मासिक पाळी म्हणजे काहीतरी अच्छूत किंवा ती स्त्री ही घाणेरडी आहे किंवा मग तिला किचनमध्ये येऊ न देणं, कुठल्या पवित्र कार्यामध्ये तिचा समावेश नसणं, तिला एका ठिकाणी बसवणं, तिला इतर कोणाचा स्पर्श झाला तर अच्छूत मानणं ह्या गोष्टी आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा मला असं सांगावंसं वाटतं की ही काही अच्छूत त्याची गोष्ट नाहीये। एका मुलीचं स्त्रीमध्ये रुपांतर होत आहे, तिला आई पण मिळतं, ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे। त्या गोष्टीचा आपण कायम सन्मान करावा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा ह्या दरम्यान काय काळजी घ्यायची आहे, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या दरम्यान पब्लिक संकोच जो आपण म्हणतो की लोकांसमोर या गोष्टी बोलायच्या नाहीत, लोकांसमोर या गोष्टी टाळल्या पाहिजेत, ह्या गोष्टी बिनधास्तपणे बोला। आजकाल ब्लीड फ्री म्हणून पण आजकाल नवीन नवीन कार्यक्रम राबवले जात आहेत, तर आणि ह्याचा अवेअरनेस पण खूप ठिकाणी होतोय, तर बिनधास्तपणे ह्या गोष्टींबद्दल बोला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे विशेषतः शाळेत जाणाऱ्या मुलींसाठी की अजिबात ह्या गोष्टीमध्ये संकोच करू नका, जर पाळी जर झालेली असेल तर व्यवस्थित आणि योग्य पद्धतींचा वापर करा। आता तू बिनधास्तपणे बघितलं असेल की खेड्यापाड्यामध्ये सुती कापड वापरले जातात किंवा आपल्या बँडेज जो असतो बँडेजच्या मध्ये कापूस घालून त्याचा पॅड तयार करून वापरला जातो, आणि शहरामध्ये तर बिनधास्त पॅड्स वापरले जातात, पॅड्स आहे, कप्स आहे, टॅम्पून्स आहे, ते वापरले जातात, विशेषतः पॅड्सचा वापर केला जातो। पण मला सगळ्यात आधी सगळ्यांना ही गोष्ट सांगावीशी वाटते की तुम्ही जे पॅड्स बिनधास्तपणे वापरतात ते आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी इतके घातक आहेत, जवळजवळ एक जो पॅड जो आहे तो नष्ट व्हायला 700 ते 800 वर्ष लागतात। म्हणजे पहिला जो पॅड तयार झाला तो 1800 शतकात तयार झाला आणि तो आणखीन नष्ट झालेला नाहीये, म्हणजे एक पॅड तर डिस्पोज व्हायला किती वेळ लागतो। तर आता दुसरा जो प्रश्न आहे की मेन्स्ट्रुअल हायजीन मॅनेजमेंटमध्ये जर व्यवस्थित स्वच्छता नाही राखली तर सगळ्यात पहिल्यांदा त्या जागेला खाज येणं, पुरळ येणं, रॅशेस येणं असे आजार होऊ शकतात। साधारणतः समजा तरी सुद्धा व्यवस्थित स्वच्छता नाही राखली गेली तर युटी आपण ज्याला म्हणतो युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन ते होऊ शकतात, गर्भाशयाचे इन्फेक्शन होऊ शकतात ज्याच्यामध्ये मग गर्भाशयावरती सूज येणं, तिथून पांढरा स्त्राव जाणं, त्याच्यानंतर त्याला दुर्गंधी येणं, किंवा पॅड पण आपण खूप वेळ ठेवला तर रक्ताचा आणि तिथे जंतूचा संसर्ग होऊन त्या ठिकाणी दुर्गंधयुक्त वास येणं किंवा त्या स्त्रीला अस्वस्थ वाटणे यासारख्या आजार होऊ शकतात। याहीकडे जर दुर्लक्ष केलं तर ह्याच्यातून सगळ्यात भयानक आजार म्हणजे अगदी कॅन्सर सुद्धा होऊ शकतात, ज्याच्यामध्ये सर्वायकल कॅन्सर आहे, गर्भाशयाचा कॅन्सर आहे, बीजांडाचा कॅन्सर आहे, गर्भाशय नलिकेचा कॅन्सर आहे, ते होऊ शकतो। आणि याही व्यतिरिक्त समजा जर एखादा पॅड तुम्ही खूप काळापर्यंत बदललेला नाही की एक दिवसभर जर संपूर्ण पॅड जर तुम्ही तसाच जर ठेवला गेला तर काही ठिकाणांमध्ये HIV किंवा हिपॅटायटिस बी सारखे सुद्धा संक्रमण होऊ शकतात।
0: बापरे, म्हणजे त्या दरम्यान स्वच्छता राखणं हे अतिशय महत्वाचं आहे, नेहमीपेक्षा पण म्हणजे बाकीच्या दिवसांपेक्षा पण हे मासिक पाळी दरम्यान आपली स्वच्छता ही जास्त असावी। तर सॅनिटरी पॅडचा तुम्ही उल्लेख केलात किंवा जे सुती कपडे वापरतात खेडेगावांमध्ये किंवा रियुजेबल पॅड्स आपण आता वापरतो बरेच जण, तर ते जे पॅड आहेत ते किती वेळानंतर आपण बदलले पाहिजेत?
1: तर सगळ्यात पहिल्यांदा जर पॅड्स वापरणार असाल किंवा सुती कपडा वापरणार असाल किंवा रियुजेबल पॅड वापरणार असाल तर कमीत कमी 4 ते 6 तासांनी तो बदलला गेला पाहिजे। नो मॅटर तुमचा रक्तस्राव कमी आहे जास्त असेल तर तुम्ही निश्चित 2 ते 3 तासांनी बदलू शकता। जरी कमी असला किंवा तुम्हाला असं वाटत असेल की मला दिवसभरात एकच पॅड खूप होतो तर नाही, जेव्हा केव्हा त्या पॅडवरती रक्त पडणार आहे तेव्हा तिथे जंतुसंसर्ग हा चालू होणार आहे। तर रक्तस्राव कमी असू दे जास्त असू दे प्रत्येक 4 तासांनी पॅड हा बदलला पाहिजे किंवा किमान दिवसातनं 3 तरी पॅड बदलले गेले पाहिजेत। आता ह्याच्यामध्ये 2 प्रकार असतात, एक तर त्या स्त्रीची स्वच्छता आणि दुसरी गोष्ट म्हणजे पॅडची तुम्ही कसं डिस्पोजेबल करणार आहात। जर स्त्रीची जर स्वच्छता म्हटला तर जेव्हा केव्हा पॅड बदलणार आहात त्यावेळेस पॅड बदलायच्या आधी आणि नंतर दोन्ही वेळा हात स्वच्छ साबणाने धुवा। ती जी जागा आहे आपण ज्याला वजाना म्हणतो किंवा योनी मार्ग आहे तो स्वच्छ किंवा कोमट पाण्याने धुण्याचा प्रयत्न करा। साबण वापरू नका कारण निसर्गतः शरीरामध्ये त्या काळामध्ये काही चांगले बॅक्टेरिया तयार होत असतात, काही चांगले जंतू तयार होत असतात, समजा जर इन्फेक्शन झालं तर त्याच्याशी लढण्यास मदत करतात। जेव्हा तुम्ही त्याला साबणाने धुता ते सुद्धा नष्ट होतात। तो शक्यतोपर्यंत साबणाचा वापर करणं टाळा। जे अंतर्वस्त्र तुम्ही वापरणार आहात, जे अंडरगार्मेंट्स तुम्ही वापरणार आहात ते स्वच्छ धुतलेले आणि कोरडे पाहिजेत आणि जर ओले झाले असतील तर बिंदासपणे त्याला बदला। तिसरी गोष्ट म्हणजे आता राहिलं पॅडच्या बाबतीमध्ये, तर पॅडच्या बाबतीमध्ये आता डिस्पोजेबल ही खूप मोठी गोष्ट आहे की बऱ्याच वेळा आपण असं बघतो की स्कूलमध्ये म्हणा कॉलेजेसमध्ये म्हणा बिंदासपणे ते टॉयलेट्समध्ये टाकले जातात, त्याला अजिबात कव्हर केलेलं नसतं, मग तिथे माशा घुमतात आणि त्याच्यातून आजार होण्याची शक्यता असतो। तर हा खूप मोठा एक प्रश्न आहे, अजिबात टॉयलेटमध्ये पॅड्सला टाकू नका, ड्रेनेज ब्लॉक होतील, पूर्ण टॉयलेट्स ब्लॉक होण्याची शक्यता असते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथपर्यंतच ह्या गोष्टी सीमित नाही आहे, जे आरोग्य कर्मचारी आहेत जेव्हा किंवा जे सुरक्षा कर्मचारी आहेत त्यांच्या सुद्धा आरोग्याची काळजी घेणं आपल्याला महत्वाची आहे। कारण हे उघड्यावर जे फेकलेले पॅड असतात त्याच्यामध्ये रक्ताचा स्तर जमालेला असतो आणि याच्यात जसं मी सांगितलं की HIV आणि हिपॅटायटिस बी होण्याचं सगळ्यात जास्त शक्यता असतो। त्यामुळे शक्यतोपर्यंत पॅड डिस्पोजेबल करताना पुढील गोष्टी कायम लक्षात ठेवा। पहिली गोष्ट, जर पॅड डिस्पोज करायचं असेल तर त्याला स्वच्छ पांढऱ्या कागदामध्ये किंवा तुमचं वर्तमानपत्र आहे त्याला त्याच्यामध्ये गुंडाळा, त्याच्यावरती लाल मार्क म्हणजे रेड पेन आणि खून करा, ज्यांनी कोणी म्हणजे कचरा नेताना त्यांना लक्षात येईल की हे पॅड आहेत आणि ते वेगळ्या पिशवीमध्ये टाकतात। शक्यतोपर्यंत पॅड जे आहे हे कोरड्या ह्याच्यामध्ये जमा करा, अजिबात ओल्या ह्याच्यामध्ये जमा करू नका। तिसरी गोष्ट, आता आजकाल तर इन्सिनेटर्स प्रत्येक स्कूल कॉलेजेस किंवा पब्लिक प्लेसेसमध्ये जायला लावलेले आहेत की तुम्ही यूज केलेले पॅड जर त्याच्यामध्ये टाकले तर 15 मिनिटांमध्ये त्याची राख होऊन जाते। समजा ते जर नसेल, तुम्ही खेड्यामाड्यामध्ये असतील किंवा खेड्यापाड्यातल्या मुलींसाठी, शक्यतोपर्यंत एक खड्डा करतात त्याच्यामध्ये हे पॅड टाकायचे आणि त्याच्यावरती माती टाकून द्यायची, त्याच्यामुळे त्याचा संसर्ग होणार नाहीये। पॅडच्या बाबतीत ही काळजी घेता येते। सुती कपडा जर वापरत असाल तर शक्यतोपर्यंत सुती कपडा हा दिवसातनं तो सुद्धा 3 वेळा बदलला गेला पाहिजे आणि तो स्वच्छपणे डिसइन्फेक्टंट आणि गरम पाण्यामध्ये धुवून स्वच्छ कोरडा करूनच परत वापरला गेला पाहिजे, त्या बाबतीत ही काळजी घ्या। आता जसं कप वगैरे आपण जर म्हटलं तर प्रत्येक स्त्रीला कप वापरणं हे अशक्य आहे, किंवा ज्या मुलींचे लग्न नाही झालेले त्यांना थोडंसं ऑड वाटणार आहे कप वगैरे वापरताना आणि त्याच्यात ते वापरताना सुद्धा काही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे। तर वापरू शकता तुम्ही पण तो सुद्धा कप बदलणं गरजेचं आहे, पण ते त्याची तुम्ही त्याची स्वच्छता कशी राखता ते सुद्धा खूप महत्वाचं आहे की त्याला गरम पाण्यामध्ये धुतायत का, त्याला व्यवस्थित डिसइन्फेक्टंट करतायत का, ते सुद्धा खूप महत्वाचं आहे। तर ह्या पद्धतीने काळजी घेणं खूप गरजेचं आहे।
0: बरोबर, आणि ही जर काळजी आपण घेतली नाही तर आपल्याला नक्कीच वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागणार आहे। तर सॅनिटरी पॅड बद्दल खूप सविस्तर अशी माहिती दिली तुम्ही आणि सोबत जे सुती कपडे आपण वापरणार आहोत किंवा कप वगैरे वापरतात आता बरेच जण त्याबद्दलही सांगून दिलं। ग्रामीण भागामध्ये मेन्स्ट्रुअल हायजीन बद्दल अजूनही तेवढी म्हणजे मोकळेपणानं बोलत नाहीत लोक, तर तिथं जागरूकता करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी काय आपण केलं पाहिजे?
1: अतिशय उत्तम प्रश्न असा विचारलास। ग्रामीण भागात खरंच आणखीन याच्याबद्दल जागरूकता नाही, आणखीन पण त्याच्याबद्दल आपण मिथ्स म्हणतो की पोरी संकोचतात सांगायला, आपल्या आईला पण संकोचतात की माझी पाळी आलेली आहे। तर माझं असं म्हणणं आहे की आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ह्याच्यातनं उपक्रम राबवले जात आहेत, मेनस्ट्रुअल हायजीन मॅनेजमेंटचे प्रोग्राम्स राबवले जातात, शाळांतनं पण हे उपक्रम राबवले जातात। विशेषतः माझं असं म्हणणं आहे की शाळा आणि महाविद्यालयांमध्ये त्यांना ह्याच्याबद्दल शिक्षण देणं गरजेचं आहे, जे आजकाल दिलं जात आहे। शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पण आजकाल वेंडिंग मशीन्स, इव्हन खेड्या इकडे सुद्धा वेंडिंग मशीन्स आहेत जिथे त्यांना फ्रीमध्ये पॅड उपलब्ध होत आहेत. अशा ठिकाणी घरामध्ये बिंदासपणे त्याच्याबद्दल चर्चा करणे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या स्त्रीला आपण सपोर्ट म्हणू शकतो, त्याला तिला त्या काळामध्ये आधार देणं गरजेचं आहे. आणि सुती कपडा वापरत असेल तर मी सांगितलं की त्याला धुवून टाकू शकता, आणि जर तुमच्याकडे त्याला प्रॉपर डिस्पोजेबल, आता शहरामध्ये तर कचऱ्याची गाडी येते त्यांनी व्यवस्थित त्याचा डिस्पोज ऑफ करतात, पण खेड्यामध्ये हे शक्य नाही आहे. त्याच्यामध्ये त्या तर तुम्ही एक खड्डा खणून त्याच्यामध्ये ते पॅड्स व्यवस्थित डिस्पोज ऑफ करू शकता, किंवा मग सरळ त्याला जाळू पण शकता, उकिरड्यावरती नेऊन एका ठिकाणी जमा करून ते पॅड जाळू शकता.
0: पाळी दरम्यान आहार आणि पाण्याचं महत्व आपल्याला कसं सांगता येईल?
1: आता जसं मी म्हटलं की पाळी म्हणजे चक्क हा रक्ताचा स्त्राव असतो, रक्त जात असतं, आणि ह्या काळामध्ये विशेषतः त्या स्त्रीला हायड्रेटेड राहणं म्हणजे पाणी घेणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे शक्यतोपर्यंत जास्त पाण्याचा वापर करा, फ्रुट्सचा जास्त वापर करा. त्याच्यामध्ये कलिंगड आहे किंवा सायट्रस फूड आपण ज्याला जसं म्हणतो, मोसंबी आहे, संत्री आहे, पॅनॅपल आहे, ह्या पाण्याचा विशेषतः सेवन करा. खूपच थकवा आला असेल तर तुम्ही इलेक्ट्रॉल सुद्धा घेऊ शकता. बऱ्याच वेळा असं होतं की खूप रक्तस्त्राव जर होत असेल तर ती स्त्री अॅनिमिक, ज्याच्यामुळे रक्ताची कमतरता, असे आजार होऊ शकतात. त्याच्यामुळे आयनयुक्त आहार गरजेचं आहे. जसं मग आयन जर आपण म्हटलं तर रागी आहे, मल्टीग्रेन्स आहेत, ते आहारामध्ये घेऊ शकता. प्रोटीन फूड तुमच्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. विविध प्रकारच्या डाळी आहेत, विविध प्रकारच्या पालेभाज्या आहेत, हे घेणं गरजेचं आहे. शक्यतोपर्यंत जंक फूड खाणं टाळा. तळलेले खूप दिवसाचे फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ खाणं हे शक्यतोपर्यंत टाळा.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call
1: 08312473777.
2: ಬೆಳಗಾವಿನ ಫಸ್ಟ್ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಸ್ಟೇಷನ್ ಆದ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM ಶುಭವಾಗಲಿ. ನಾನು ರಮೇಶ್ ಅರವಿಂದ್ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಕೇಳುಗರಿಗೂ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳು.
3: ನೆನಪುಗಳ ಮಾತು ಮಧುರ.
4: पाळीबद्दल जे गैरसमज असतात त्यामुळे महिलांच्या आरोग्यावरती कसा परिणाम होतो?
5: सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा की आज सुद्धा काही ठिकाणी पाळीबद्दल हे गैरसमज आहेत. स्त्रिया संकोचतात. काही ठिकाणी तर जर प्रवासाला जर गेल्या तर दिवसभर पॅड बदलले जात नाही. पब्लिक ठिकाणी टॉयलेट घाण असतात त्याच्यामुळे ते टॉयलेट युज करायला नको म्हणतात. काही ठिकाणी त्याच्याबद्दल बोललं तरी अपशकून असं मानलं जातं. तर जसं मी म्हटलं की दिवसभर जर एक पॅड जर राहिला तर अक्षरशः अतिशय गंभीर असे आजार होऊ शकतात. गर्भाशयावरती सूज येणं, त्याच्यातून पांढरा स्त्राव होणं, दुर्गंध येणं, खाज पुरळ ह्यांसारखे हे होणं, काही खूप ठिकाणी जर ही समस्या गंभीर जर झाली तर अगदी कॅन्सरपर्यंत होऊ शकतात. हिपॅटायटिस बी होऊ शकतो. आणि असं जी म्हटलं आरोग्य कर्मचारी म्हण किंवा सुरक्षा कर्मचारी म्हण ह्यांनी जर असं पॅड, कारण ते असं बिंदासपणे बाहेर फेकू शकत नाही, मग ते युजली टॉयलेटमध्ये फेकले जातात. मग हे आरोग्य कर्मचारी सुरक्षा कर्मचारी जाऊन त्यांना उचलतात. आणि किंवा तुम्ही असं बिंदासपणे जरी बाहेर फेकले गेले तर कुत्र्या म्हशी गाई ह्यांना खाऊन त्यांना आजार होण्याची शक्यता असते. तर हे अशा गोष्टींमुळे काय होतं की व्यवस्थित डिस्पोजेबल त्याचं होत नाही आणि मग भयानक आजार होण्याची शक्यता असते. तर सगळ्यात मोठे आजार जसं मी म्हटलं की कॅन्सर आणि हेपॅटायटिस बी यांसारखे मोठे आजार होऊ शकतात.
4: जसं आपण सुरुवातीला उल्लेख केला की बऱ्याच ठिकाणी अजूनही लेडीजला साईडला बसवलं जातं पाळीच्या दरम्यान, किंवा काही धार्मिक कार्यांमध्ये तिचा सहभाग नसतो, किंवा इव्हन डेली रुटीनमध्ये किचनमध्ये सुद्धा येणं टाळलं जातं. तर अशा सगळ्या गोष्टींबद्दल आपण काय अवेअरनेस करू की ते कितपत योग्य आहे?
5: कसं आहे ना की अंगातून रक्त जाणं आणि मग त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की काहीतरी वाईट घडतंय किंवा अपशकून घडतंय. मी जसं पहिल्यांदाच म्हटलं की ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे की ती त्या एका मुलीचं हे आईमध्ये रूपांतर होते, ती आई बनण्याच्या मार्गावरती असते आणि त्या गोष्टीला आपण खूप चांगल्या रीतीने त्याचं आपण वेलकम केलं पाहिजे. आणि आता काही ठिकाणी जसं मी तू म्हणतेस की मिथ आहे, तर हां काय पूर्वीच्या काळी कसं होतं माहिती का, स्त्रियांना खूप काम करावं लागायचे. ऑलमोस्ट सगळी कामंही घरातच असायची, कपडे धुणे, मुलांना सांभाळणं, ऑलमोस्ट सगळी कामं जी होती. त्याच्यामुळे काय होतं की ते एक चार दिवस त्यांना तो आराम मिळायचा, त्याच्यामुळे तेव्हापर्यंत ठीक होतं. पण आता कसं आहे, सगळ्या सुखसोयी उपलब्ध आहे, त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की बाबा ह्या गोष्टींना आता तेवढी बंधनं न घातलेली बरी. आणि धार्मिकरित्या जर म्हणशील तर मी मला माहित नाही कितपत खरं आहे, पण मी असं एका ठिकाणी असं वाचलं होतं की पूर्वीच्या काळी जेव्हा स्त्रिया पाळीच्या दरम्यान जर मंदिरात गेल्या तर कधी कधी चुकून रक्ताचे डाग वगैरे मंदिरात पडले जायचे आणि मग त्याच्यामुळे ते पुजाऱ्यांना फार त्रास व्हायचा, ते साफ वगैरे करायचा. मग त्याच्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं की बाबा तुम्ही मंदिरात मग ते चार दिवस येण्याच्या शक्यतोपर्यंत टाळा. ह्याच्या पाठीमागे असं अजिबात नाहीये की त्याच्यामुळे देव अपवित्र होतील किंवा तुमचं पवित्र स्थान अपवित्र होईल, अजिबात असं काही नाहीये. फक्त त्या ठिकाणी जाऊन तिला जो काही त्रास होणार असेल तो त्रास कमी व्हावा, कारण शेवटी देव आणि देवी हे पण आहेत, देवींना पण ही समस्या असणारच आहे. तर मला वाटतं ह्या गोष्टीला एक अंधश्रद्धापेक्षा पण श्रद्धेने बघितली तर खूप चांगलं आहे असं मला वाटतं.
4: बरोबर ना, म्हणजे एकंदरीत ही नैसर्गिक गोष्ट आहे जी प्रत्येक महिलेच्या आयुष्यामध्ये होतेच येतेच आणि तिला आपण चांगल्या रीतीनं स्वीकारलं पाहिजे, आपणही स्वतः आणि आपल्या घरातल्या लोकांनी सुद्धा. तर जसं आपण आता बोलतोय पहिल्यांदा जेव्हा मुलगी वयात येते किंवा पाळी पहिल्यांदा होते तिची स्पेशली आपण काय काळजी घेतली पाहिजे आणि तिचा आहार कोणत्या पद्धतीचा असावा?
5: आता शक्यतोपर्यंत जेव्हांदा पहिली पाळी येते आम्ही ज्याला मेनार्च असं म्हणतो, तर त्या ह्याच्यामध्ये काही लक्षणे पूर्वीपासूनच दिसायला चालू झालेली असतात. थोडासा पाण्यासारखं डिस्चार्ज होणं, थोडासा व्हाईट डिस्चार्ज होणं, ते लक्षणं चालू झालेली असतात. आणि विशेषतः काही मुलींना पोटामध्ये दुखणं किंवा जर स्कूलमध्ये वगैरे बघशील तू खेड्यात विशेषतः, तर अक्षरशः मुलींची शाळा बंद केली जाते किंवा पेपर त्यांना दिले जात नाहीत, महाविद्यालय बंद केली जातात, मुली येत नाहीत त्या चार दिवसा पाच दिवसामध्ये स्कूलला, कारण त्यांना असं वाटतं की पोटात जर दुखलं तर काय करू, सॅनिटरी पॅड्स मला बदलायला येत नाहीत, मी टीचरला किंवा इतर मैत्रिणींना ह्याच्याबद्दल कसं काय बोललं जाऊ. तर सगळ्यात पहिल्यांदा तिची काळजी घ्यायची म्हणजे पोटात तर निश्चित दुखणारच आहे पहिली पाळी जेव्हा येणार आहे, तर शक्यतोपर्यंत गरम पाण्याची हॉट बॅग वगैरे पोटावरती ठेवणं, तिच्या आहाराची विशेषतः काळजी घेणं, मी जसं म्हटलं की लोह लोहयुक्त तिचा आहार पाहिजे, पूर्ण आपले जे चपाती भाजी पोळी किंवा भाकरी भाजी पोळी वरण भात सकस आहार देणं गरजेचं आहे. तिच्या आहारात फळांचा समावेश होणं महत्वाचं आहे. इलेक्ट्रॉल जर जवळ असेल तर निश्चितच तुम्ही एखाद दोन तिला इलेक्ट्रॉल वगैरे पण देऊ शकता. तिला स्वतःला ह्याबद्दल माहिती करून देणं गरजेचं आहे की ही काही वेगळी गोष्ट नाही किंवा कुठला आजार नाही, हे नॉर्मल सगळ्यांच्या बाबतीमध्ये होतं. तिच्या मनात जो काही संभ्रम भ्रम काही निर्माण झालेला असेल तो तिच्यात मनातून काढणं आणि तिला इतर लोकांसोबत वावरू देणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याचसोबत स्कूल आणि महाविद्यालयामध्ये सुद्धा त्यांनी ह्या गोष्टींना एक स्वच्छ बाथरूम ठेवणं किंवा टॉयलेट ठेवणं, त्यांना सॅनिटरी पॅड विषयी त्याची जागरूकता निर्माण करून त्यांना कसे डिस्पोज ऑफ करायचे आणि कसे समजा आलीच एखाद्या मुलीची पाळी शाळेमध्ये तर त्याच्यासोबत त्यांनी ते गोष्टी उपलब्ध करून देणे. त्याच्यानंतर आता त्या मुलीला सांगायचं की दर 28 दिवसांनी तुझी पाळी येणार आहे, मग त्या बाबतीत तिने स्वतः सुद्धा त्याची काळजी घेतली पाहिजे. कुठे बाहेर जाते स्कूलमध्ये जाते ते एखादा पॅड आपल्यासोबत ठेवला पाहिजे. नुसता पॅडच नाही तर त्याला डिस्पोज ऑफ करण्यासाठी एखादा कागद एखादं वर्तमानपत्र आपल्यासोबत ठेवलं गेलं पाहिजे. आणि स्कूलमध्ये सुद्धा जसं मी सांगितलं की ह्याची व्यवस्था निर्माण करून द्यायला पाहिजे.
4: बरोबर. मेन्स्ट्रुअल हायजीन बद्दल आपण बोलतोय आणि याच्या संदर्भातली बरीचशी माहिती आपण आतापर्यंत दिली, जसं की पॅड किती वेळानं बदलावेत किंवा मंथली सायकल जेव्हा चालू असते, मासिक पाळी जेव्हा चालू असते त्यावेळी आपण काय काळजी घेतली पाहिजे, कसा आहार घेतला पाहिजे या संदर्भात आपली चर्चा झाली. जे म्हणजे रियुजेबल पॅड्स आहेत आता बरेच जण यूज करतात ते आणि जे कप्स आहेत ते वापरताना कशी काळजी घेतली पाहिजे आणि ते वापरणं सेफ आहेत का?
5: सगळ्यात पहिल्यांदा मी जसं म्हटलं होतं मनीषा की जे आजकाल पॅड सर्रासपणे वापरले जात आहेत ते पॅड जे आहे ते अनेक प्रकारच्या प्लास्टिक मायक्रो प्लास्टिकपासून बनवले गेलेले असतात. विविध प्रकारचे प्लास्टिक त्याच्यामध्ये वापरले जातात आणि तो एक पॅड डिस्पोज ऑफ करायला 700 ते 800 वर्ष लागतात. मग आता ह्याच्यावरती सोल्युशन म्हणून काय म्हटलं जातं की कप वापरा किंवा रियुजेबल पॅड्स वापरा. आता कप जे वापरणे जसं मी म्हटलं होतं की प्रत्येक स्त्रीला हे शक्य नाहीये, कारण ते कसं इन्सर्ट करायचं ते प्रत्येक स्त्रीला त्याचं पहिले प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे आणि त्याला परत त्याला डिसइन्फेक्टंट कसं करायचं त्याचं एक त्याचं प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रियुजेबल पॅड्स. तर रियुजेबल पॅड्स किंवा बायोडिग्रेडेबल पॅड्स हा चांगला अल्टरनेटिव्ह पर्याय त्याला आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक स्त्रीने आजकाल त्या पॅड वापरण्याचा प्रयत्न करावा. एक तर सगळ्यात पहिल्यांदा पहिली गोष्ट म्हणजे रियुजेबल पॅड्स जे आहेत ते इको फ्रेंडली आहेत, पर्यावरणासाठी अतिशय उत्तम आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ते खूप चीप आहेत, फार काही त्याची कॉस्ट नाही आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हे पॅड सहज 1 ते 3 वर्ष वापरू शकता. हा, पण आता हे जे पॅड जर वापरणार असाल त्याच्यामध्ये पण काही गोष्टीची तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. जरी हे रियुजेबल पॅड्स आहेत त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही खूप लॉंग टर्म त्याला वापरू शकता. आपण पॅड 4 ते 6 तासांनी तुम्ही बदलायलाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सहसा हे पॅड्समुळे रॅशेस म्हणा पुरळ म्हणा खाज म्हणा हे असे प्रकार होत नाहीत, कारण हे जे पॅड्स असतात हे केळीचे फायबर किंवा बांबूचे फायबर आहे याच्यापासून बनवलेला गेलेला असतो. जसं मी म्हटलं की हे केळीचे फायबर किंवा बांबूचे फायबर याच्यापासून बनवले गेलेले असतात, त्याच्यामुळे त्वचेला ह्याची अलर्जी येण्याची शक्यता फार कमी असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे वापरायचे कसे. तर हा जर पॅड वापरून झाला तर साधारणतपणे ह्याला 10 ते 15 मिनिटं आपल्या नॉर्मल पाण्यात भिजवून ठेवायचे, गरम पाण्यात नाही. गरम पाण्यात भिजवले तर परत वापरता येणार नाहीत. जसं तुम्ही त्याला गार पाण्यामध्ये भिजवता ऑटोमॅटिक त्याच्यावरचे डाग हे निघून जातात. परत त्याला हलक्या साबणाने त्याला धुवायचं आणि परत त्याला कडक उन्हामध्ये वाळायला टाकायचं, घडी घालायचं आणि परत त्याला ठेवून द्यायचं. अशा

0: जरी ते सिलिकॉनचे जरी असले तरी ते अल्टिमेटली ते गरम पाणी म्हणा हे म्हणा त्याच्यावर काहीतरी परिणाम होणार.
1: आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपण सुरक्षा म्हणा किंवा स्वच्छता म्हणा या गोष्टींचा विचार करून जर बोलत असू तर कप कसे आपण स्वच्छ केले पाहिजेत. आणि जसं पॅड बद्दल आपण सांगितलं की एक 5-10 मिनिटं ते कोमट पाण्यात किंवा थंड पाण्यात ठेवावेत आणि मग नंतर चांगले वाळवले पाहिजेत, तर असं ह्या कप बद्दल काय सांगता येईल.
0: जसं मी म्हटलं होतं मनीषा की कप हे प्रत्येक स्त्रीला वापरणं हे शक्य नाही, आणि कप जर तुम्ही वापरत असाल तर त्या बाबीची माहिती घेणं खूप महत्वाचं आहे. जसं मी म्हटलं की कप हे सिलिकॉन, लेटेक्स किंवा रबरचे असू शकतात. काही काही स्त्रियांना त्याची अलर्जी येऊ शकते, काही जसं की खाज सुटणे, पुरळ उठणे, आणि जर तुम्ही कप घेतलेला असेल तर अस्वस्थता जाणवणे, आणि काही ना स्त्रियांना सारखं लघवीची जाणीव होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे कप जर तुम्ही वापरत असाल तर तो कमीत कमी 8-12 तासांनी तुम्ही तो खाली करायला पाहिजे. म्हणजे जो 8-12 तासांनी त्याला पूर्णपणे एम्प्टी करायला गेला पाहिजे. आणि एकाच वेळेस तुम्ही एकच कप सारखा वापरू नका, कमीत कमी 2 कप वापरा. म्हणजे एक कप जर पूर्ण वापरला तर दुसरा कप वापरा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर हा कप जर तुम्ही व्यवस्थित स्वच्छ केला गेला नाही तर सगळ्यात पहिली एक दुर्गंधी, दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये बुरशी आपण ज्याला म्हणतो यांसारखे आजार होऊ शकतात. आणि सगळ्यात टॉक्झिक जर म्हटलं तर टॉक्झिक सिंड्रोम असं आपण म्हणू शकतो. जर हा कप जास्त काळ शरीराच्या आतमध्ये राहिला तर हे हा कप बॅक्टेरिया शरीरात एक विषारी पदार्थ सोडतो, त्याच्यामुळे अचानकपणे ताप, उलट्या, चक्कर, अशक्तपणा, रक्तदाब कमी होणे असे आजार होऊ शकतात. त्याच्यामुळे हा कप वापरताना फार सावधगिरीने वापरायला पाहिजे. कमीत कमी 8-12 तासांनी तो कप रिकामा करायला पाहिजे, स्वच्छ धुतला गेला पाहिजे, कोरड्या ठिकाणी ठेवला गेला पाहिजे आणि मग तुम्ही त्याला पुन्हा वापरू शकता. पण याही व्यतिरिक्त जर मी जसं म्हणलं की कप घातल्यानंतर जर तुम्हाला अस्वस्थता वाटत असेल, रक्तदाब कमी होत असेल, उलटी, मळमळ यांसारखे जर तुम्हाला जाणवत असेल तर इमिडिएटली तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट करायला पाहिजे.
1: अच्छा, मासिक पाळी दरम्यान होणारे आजार किंवा मासिक पाळी दरम्यान जर स्वच्छता नाही राखली तर कोणते आजार आपल्याला होऊ शकतात, स्वच्छता राखणं का गरजेचं आहे या संदर्भात आपण बोलतोय. आणि कार्यक्रमाच्या शेवटी आपण आपल्या लिस्नरना काय मेसेज देऊ.
0: सगळ्यात महत्वाचं मला हे सांगायचं आहे की पाळी ही मी म्हटलं देवाने दिलेलं हे एक वरदान आहे, त्याच्याकडे एक शाप म्हणून बघू नका. काही जणांना ह्या गोष्टी पण नाही मिळत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याबद्दल अगदी बिनधास्तपणे बोला, विशेषतः शाळा, महाविद्यालयांमध्ये, पब्लिक प्लेसेसमध्ये स्त्रियांना त्या गोष्टी अव्हेलेबल करून द्या, स्वच्छ टॉयलेट्स त्यांना निर्माण करून द्या. विशेषतः प्रत्येक स्त्रीने पाळी झाल्यानंतर आपल्या स्वतःची विशेष काळजी घ्या, स्वतःला हायड्रेटेड ठेवा, पॅड वापरण्यापूर्वी स्वच्छ साबणाने हात धुवा, 4-6 तासांनी पॅड बदला, नो मॅटर तुमचा फ्लो किती आहे, कमी आहे, जास्त आहे, आणि त्याला विशेषतः कचरा पेटीमध्येच टाकायचे हे घ्या. कुणालाही ह्याच्यापासून धोका निर्माण होणार नाही ह्याची शक्यतोपर्यंत काळजी घ्या. आणि इतर लोकांना की ह्याबद्दल बोलताना बिनधास्तपणे चर्चा करा.
1: थँक्यू सो मच या विषयावरती बोलण्यासाठी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल.
0: थँक्यू मनीषा.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधुनी 90.4 FM वरती ऐकत होतो. मेन्स्ट्रल हायजीन डे आहे आज आणि त्या निमित्त मासिक पाळी दरम्यान आपण कशी स्वच्छता राखली पाहिजे ते आपण ऐकत होतो. आणि आपल्यासोबत होत्या डॉक्टर सोनाली पावले, ज्या एक आहार तज्ज्ञ आहेत, त्यांना आपण ऐकलं. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे केली वेणुधुनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे.

0: नमस्कार, तुम्ही ऐकतात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू। आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते। आज आहे मेन्स्ट्रुअल हायजीन डे आणि या दिवसाचं औचित्य साधून आज आपण मासिक पाळी दरम्यान काय स्वच्छता आपण घेतली पाहिजे आणि स्वच्छता नाही राखली तर काय आपल्याला आजार होऊ शकतात या संदर्भात आपण ऐकणार आहोत। आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर सोनाली पावले, ज्या एक आहार तज्ज्ञ आहेत। मॅडम, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे।
1: नमस्कार मनीषा, मला इथे बोलल्याबद्दल धन्यवाद।
0: आज आपण मेन्स्ट्रुअल हायजीन बद्दल बोलणार आहोत। तर सर्वात आधी मासिक पाळी दरम्यान स्वच्छता राखणं हे का महत्वाचं आहे आणि जर नाही राखली आपण तर कोणकोणते आजार आपल्याला होऊ शकतात?
1: मनीषा, तू मला खूप चांगला प्रश्न असा विचारलेला आहे। याची आपण म्हणतो अवेअरनेस खूप महत्वाचं आहे। आता तर सगळ्यांनाच माहिती आहे पण तरी पण मी परत एकदा सांगते की मासिक पाळी म्हणजे जेव्हा एखादी मुलगी वयामध्ये येते, साधारण ते 12 ते 15 वर्षामध्ये, तिच्या अंगातून एक रक्तस्राव व्हायला चालू होतो, ज्यालाच आपण मासिक पाळी असे म्हणतो। आता जर थोडक्यात महाविद्यालयीन मुली म्हणा किंवा शाळेतल्या मुलींना जर समजून सांगायचं असेल तर सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे समजा आपण एखादं फळं घ्यायला किंवा भाजी घ्यायला एखादी पिशवी वापरतो आणि जेव्हा ती पिशवी आपण घरी आणतो तिला परत धुवून स्वच्छ ठेवतो। का स्वच्छ ठेवतो? की ती आपल्याला पुन्हा व्यवस्थित वापरता यावी किंवा ती लवकर खराब होऊ नये म्हणून। तर तसंच काही आपल्या स्त्रीच्या शरीरामध्ये असतं की एखादं बीज जर फलित होणार असेल, जे बीज त्याच्यातून जर एखादं बाळ जर तयार होणार असेल तर गर्भाशयाच्या आतमध्ये एंडोमेट्रियम नावाचा एक स्तर तयार होतो, ज्याला आपण रक्ताचा थर असतो, तो त्याच्यामध्ये ते बीज रुजतं, तिथे त्याला न्यूट्रिशन भेटतं, पोषण भेटतं आणि तिथून मग पुढे त्याची ग्रोथ होते आणि तिथून ते बाळात रूपांतर होतं। त्याच्यासाठी हा रक्ताचा प्रत्येक स्त्रीच्या शरीरामध्ये हा स्तर तयार होत असतो। पण समजा ते बीज जर फलित नाही झालं तर ती गर्भाशयाच्या पिशवी आपोआपच तो रक्ताचा स्तर हा बाहेर फेकला जातो, त्यालाच आपण मासिक पाळी असं म्हणतो। हा साधारणतः 3 दिवस 5 दिवस 7 दिवस इतका असतो। दर 28 दिवसांनी असं हे प्रत्येक शरीर स्त्रीच्या शरीरामध्ये हे पाळीचं रक्त हे तयार होत असतं, तर ह्याला आपण मासिक पाळी म्हणतो। तर आता जसं तू म्हटलंस की ह्या दरम्यान कुठली काळजी घ्यायची किंवा कुठले कुठले आजार होऊ शकतात, तर सध्याच्या याच्यामध्ये खूप मोठा असा प्रश्न हा भेडसावत आहे। कारण एक तर पहिली आता तर ठीक आहे की ह्याच्याबद्दल जागरूकता निर्माण झाली, पण पूर्वी कसं होतं की मासिक पाळी म्हणजे काहीतरी अच्युत किंवा ती स्त्री ही घाणेरडी आहे किंवा मग तिला किचनमध्ये येऊ न देणं, कुठल्या पवित्र कार्यामध्ये तिचा समावेश नसणं, तिला एका ठिकाणी बसवणं, तिला इतर कोणाचा स्पर्श झाला तर अच्युत मानणं ह्या गोष्टी आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा मला असं सांगावं असं वाटतं की ही काही अच्युत गोष्ट नाहीये। एका मुलीचं स्त्रीमध्ये रूपांतर होत आहे, तिला आई पण मिळत, ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे। त्या गोष्टीचा आपण कायम सन्मान करावा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा ह्या दरम्यान काय काळजी घ्यायची आहे, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या दरम्यान पब्लिक संकोच जो आपण म्हणतो की लोकांसमोर या गोष्टी बोलायच्या नाहीत, लोकांसमोर या गोष्टी टाळल्या पाहिजेत, ह्या गोष्टी बिनधास्तपणे बोला। आजकाल ब्लीड फ्री म्हणून पण आजकाल नवीन नवीन कार्यक्रम राबवले जात आहेत, तर आणि ह्याचा अवेअरनेस पण खूप ठिकाणी होतोय, तर बिनधास्तपणे ह्या गोष्टींबद्दल बोला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे विशेषतः शाळेत जाणाऱ्या मुलींसाठी की अजिबात ह्या गोष्टीमध्ये संकोच करू नका, जर पाळी जर झालेली असेल तर व्यवस्थित आणि योग्य पद्धतींचा वापर करा। आता तू बिनधास्तपणे बघितलं असेल की खेड्यापाड्यामध्ये सुती कापड वापरले जातात किंवा आपले बँडेजचा जो असतो बँडेजच्या मध्ये कापूस घालून त्याचा पॅड तयार करून वापरला जातो, आणि शहरामध्ये तर बिनधास्त पॅड्स वापरले जातात, पॅड्स आहे, कप्स आहे, टॅम्पून्स आहे, ते वापरले जातात, विशेषतः पॅड्सचा वापर केला जातो। पण मला सगळ्यात आधी सगळ्यांना ही गोष्ट सांगावीशी वाटते की तुम्ही जे पॅड्स बिनधास्तपणे वापरतात ते आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी इतके घातक आहेत, जवळजवळ एक जो पॅड जो आहे तो नष्ट व्हायला 700 ते 800 वर्ष लागतात। म्हणजे पहिला जो पॅड तयार झाला तो 1800 शतकात तयार झाला आणि तो आणखीन नष्ट झालेला नाहीये, म्हणजे एक पॅड तर डिस्पोज व्हायला किती वेळ लागतो। तर आता दुसरा जो प्रश्न आहे की मेन्स्ट्रुअल हायजीन मॅनेजमेंट मध्ये जर व्यवस्थित स्वच्छता नाही राखली तर सगळ्यात पहिल्यांदा त्या जागेला खाज येणं, पुरळ येणं, रॅशेस येणं असे आजार होऊ शकतात। साधारणतः समजा तरी सुद्धा व्यवस्थित स्वच्छता नाही राखली गेली तर युटी आपण ज्याला म्हणतो युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन ते होऊ शकतात, गर्भाशयाचे इन्फेक्शन होऊ शकतात ज्याच्यामध्ये मग गर्भाशयावरती सूज येणं, तिथून पांढरा स्त्राव जाणं, त्याच्यानंतर त्याला दुर्गंधी येणं किंवा पॅड पण आपण खूप वेळ ठेवला तर रक्ताचा आणि तिथे जंतूचा संसर्ग होऊन त्या ठिकाणी दुर्गंधयुक्त वास येणं किंवा त्या स्त्रीला अस्वस्थ वाटणे यासारखे आजार होऊ शकतात। याहीकडे जर दुर्लक्ष केलं तर ह्याच्यातून सगळ्यात भयानक आजार म्हणजे अगदी कॅन्सर सुद्धा होऊ शकतात, ज्याच्यामध्ये सर्वायकल कॅन्सर आहे, गर्भाशयाचा कॅन्सर आहे, बीजांडाचा कॅन्सर आहे, गर्भाशय नलिकेचा कॅन्सर आहे, ते होऊ शकतो। आणि याही व्यतिरिक्त समजा जर एखादा पॅड तुम्ही खूप काळापर्यंत बदललेला नाही की एक दिवसभर जर संपूर्ण पॅड जर तुम्ही तसाच जर ठेवला गेला तर काही ठिकाणांमध्ये HIV किंवा हिपॅटायटिस बी सारखे सुद्धा संक्रमण होऊ शकतात।
0: बापरे, म्हणजे त्या दरम्यान स्वच्छता राखणं हे अतिशय महत्वाचं आहे, नेहमीपेक्षा पण, म्हणजे बाकीच्या दिवसांपेक्षा पण हे मासिक पाळी दरम्यान आपली स्वच्छता ही जास्त असावी. तर सॅनिटरी पॅडचा तुम्ही उल्लेख केलात, किंवा जे सुती कपडे वापरतात खेडेगावांमध्ये, किंवा रियुजेबल पॅड्स आपण आता वापरतो बरेच जण, तर ते जे पॅड आहेत ते किती वेळानंतर आपण बदलले पाहिजेत?
1: तर सगळ्यात पहिल्यांदा जर पॅड्स वापरणार असाल किंवा सुती कपडा वापरणार असाल किंवा रियुजेबल पॅड वापरणार असाल तर कमीत कमी 4 ते 6 तासांनी तो बदलला गेला पाहिजे. नो मॅटर तुमचा रक्तस्राव कमी आहे जास्त आहे, जास्त असेल तर तुम्ही निश्चित 2 ते 3 तासांनी बदलू शकता. जरी कमी असला किंवा तुम्हाला असं वाटत असेल की मला दिवसभरात एकच पॅड खूप होतो, तर नाही, जेव्हा केव्हा त्या पॅडवरती रक्त पडणार आहे तेव्हा तिथे जंतुसंसर्ग हा चालू होणार आहे. तर रक्तस्राव कमी असू दे जास्त असू दे, प्रत्येक 4 तासांनी पॅड हा बदलला पाहिजे, किंवा किमान दिवसात ना 3 तरी पॅड बदलले गेले पाहिजेत. आता ह्याच्यामध्ये 2 प्रकार असतात, एक तर त्या स्त्रीची स्वच्छता आणि दुसरी गोष्ट म्हणजे पॅडची तुम्ही कसं डिस्पोजेबल करणार आहात. जर स्त्रीची जर स्वच्छता म्हटला तर जेव्हा केव्हा पॅड बदलणार आहात त्यावेळेस पॅड बदलायच्या आधी आणि नंतर दोन्ही वेळा हात स्वच्छ साबणाने धुवा. ती जी जागा आहे आपण ज्याला वजाना म्हणतो किंवा योनी मार्ग आहे तो स्वच्छ किंवा कोमट पाण्याने धुण्याचा प्रयत्न करा. साबण वापरू नका, कारण निसर्गतः शरीरामध्ये त्या काळामध्ये काही चांगले बॅक्टेरिया तयार होत असतात, काही चांगले जंतू तयार होत असतात. समजा जर इन्फेक्शन झालं तर त्याच्याशी लढण्यास मदत करतात. जेव्हा तुम्ही त्याला साबणाने धुता ते सुद्धा नष्ट होतात. तो शक्यतोपर्यंत साबणाचा वापर करणं टाळा. जे अंतर्वस्त्र तुम्ही वापरणार आहात, जे अंडरगार्मेंट्स तुम्ही वापरणार आहात ते स्वच्छ धुतलेले आणि कोरडे पाहिजेत, आणि जर ओले झाले असतील तर बिंदासपणे त्याला बदला. तिसरी गोष्ट म्हणजे आता राहिलं पॅडच्या बाबतीमध्ये, तर पॅडच्या बाबतीमध्ये आता डिस्पोजेबल ही खूप मोठी गोष्ट आहे, की बऱ्याच वेळा आपण असं बघतो की स्कूलमध्ये म्हणा कॉलेजेसमध्ये म्हणा बिंदासपणे ते टॉयलेट्समध्ये टाकले जातात, त्याला अजिबात कव्हर केलेलं नसतं, मग तिथे माशा घुमतात आणि त्याच्यातून आजार होण्याची शक्यता असतो. तर हा खूप मोठा एक प्रश्न आहे, अजिबात टॉयलेटमध्ये पॅड्सला टाकू नका, ड्रेनेज ब्लॉक होतील, पूर्ण टॉयलेट्स ब्लॉक होण्याची शक्यता असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथपर्यंतच ह्या गोष्टी सीमित नाही आहे, जे आरोग्य कर्मचारी आहे जेव्हा किंवा जे सुरक्षा कर्मचारी आहेत त्यांच्यासुद्धा आरोग्याची काळजी घेणं आपल्याला महत्वाची आहे. कारण हे उघड्यावर जे फेकलेले पॅड असतात त्याच्यामध्ये रक्ताचा स्तर जमालेला असतो, आणि याच्यात जसं मी सांगितलं की HIV आणि हिपॅटायटिस बी होण्याचं सगळ्यात जास्त शक्यता असतो. त्यामुळे शक्यतोपर्यंत पॅड डिस्पोजेबल करताना पुढील गोष्टी कायम लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, जर पॅड डिस्पोज करायचं असेल तर त्याला स्वच्छ पांढऱ्या कागदामध्ये किंवा तुमचं वर्तमानपत्र आहे त्याला त्याच्यामध्ये गुंडाळा, त्याच्यावरती लाल मार्क म्हणजे रेड पेन आणि खून करा, ज्याने कोणी म्हणजे कचरा नेताना त्यांना लक्षात येईल की हे पॅड आहेत आणि ते वेगळ्या पिशवीमध्ये टाकतात. शक्यतोपर्यंत पॅड जे आहे हे कोरड्या ह्याच्यामध्ये जमा करा, अजिबात ओल्या ह्याच्यामध्ये जमा करू नका. तिसरी गोष्ट, आता आजकाल तर इन्सिनेटर्स प्रत्येक स्कूल कॉलेजेस किंवा पब्लिक प्लेसेसमध्ये जायला लावलेले आहेत, की तुम्ही यूज केलेले पॅड जर त्याच्यामध्ये टाकले तर 15 मिनिटांमध्ये त्याची राख होऊन जाते. समजा ते जर नसेल, तुम्ही खेड्यामाड्यामध्ये असतील किंवा खेड्यापाड्यातल्या मुलींसाठी, शक्यतोपर्यंत एक खड्डा करतात त्याच्यामध्ये हे पॅड टाकायचे आणि त्याच्यावरती माती टाकून द्यायची, त्याच्यामुळे त्याचा संसर्ग होणार नाहीये. पॅडच्या बाबतीत ही काळजी घेता येते. सुती कपडा जर वापरत असाल तर शक्यतोपर्यंत सुती कपडा हा दिवसात ना तो सुद्धा 3 वेळा बदलला गेला पाहिजे, आणि तो स्वच्छपणे डिसइन्फेक्टंट आणि गरम पाण्यामध्ये धुवून स्वच्छ कोरडा करूनच परत वापरला गेला पाहिजे. त्या बाबतीत ही काळजी घ्या. आता जसं कप वगैरे आपण जर म्हटलं तर प्रत्येक स्त्रीला कप वापरणं हे अशक्य आहे, किंवा ज्या मुलींचे लग्न नाही झालेले आहेत त्यांना थोडंसं ऑड वाटणार आहे कप वगैरे वापरताना, आणि त्याच्यात ते वापरताना सुद्धा काही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. तर वापरू शकता तुम्ही, पण तो सुद्धा कप बदलणं गरजेचं आहे. पण ते त्याची तुम्ही त्याची स्वच्छता कशी राखता ते सुद्धा खूप महत्वाचं आहे, की त्याला गरम पाण्यामध्ये धुतायत का, त्याला व्यवस्थित डिसइन्फेक्टंट करतायत का, ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर ह्या पद्धतीने काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
0: बरोबर. आणि ही जर काळजी आपण घेतली नाही तर आपल्याला नक्कीच वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागणार आहे. तर सॅनिटरी पॅड बद्दल खूप सविस्तर अशी माहिती दिलीत तुम्ही, आणि सोबत जे सुती कपडे आपण वापरणार आहोत किंवा कप वगैरे वापरतात आता बरेच जण, त्याबद्दलही सांगून दिलं. ग्रामीण भागामध्ये मेन्स्ट्रुअल हायजीन बद्दल अजूनही तेवढी म्हणजे मोकळेपणानं बोलत नाहीत लोक, तर तिथं जागरूकता करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी काय आपण केलं पाहिजे?
1: अतिशय उत्तम प्रश्न असा विचारलास. ग्रामीण भागात खरंच आणखीन याच्याबद्दल जागृत नाही, आणखीन पण त्याच्याबद्दल आपण मिथ्स म्हणतो की पोरी संकोचतात सांगायला, आपल्या आईला पण संकोचतात की माझी पाळी आलेली आहे. तर माझं असं म्हणणं आहे की आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ह्याच्यातनं उपक्रम राबवले जात आहेत, मेन्स्ट्रुअल हायजीन मॅनेजमेंटचे प्रोग्राम्स राबवले जातात, शाळांतनं पण हे उपक्रम राबवले जातात. विशेषतः माझं असं म्हणणं की शाळा आणि महाविद्यालयांमध्ये त्यांना ह्याच्याबद्दल शिक्षण देणं गरजेचं आहे, जे आजकाल दिलं जात आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पण आजकाल वेंडिंग मशीन्स, इव्हन खेड्यापाड्यात सुद्धा वेंडिंग मशीन्स आहेत जिथे त्यांना फ्री मध्ये पॅड उपलब्ध होत आहेत. अशा ठिकाणी घरामध्ये बिंदासपणे त्याच्याबद्दल चर्चा करणे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या स्त्रीला आपण सपोर्ट म्हणू शकतो, त्याला तिला त्या काळामध्ये आधार देणं गरजेचं आहे. आणि सुती कपडा वापरत असेल तर मी सांगितलं की त्याला धुवून टाकू शकता, आणि जर तुमच्याकडे त्याला प्रॉपर डिस्पोजेबल, आता शहरामध्ये तर कचऱ्याची गाडी येते त्यांनी व्यवस्थित त्याचा डिस्पोज ऑफ करतात, पण खेड्यामध्ये हे शक्य नाही आहे. त्याच्यामध्ये त्या तर तुम्ही एक खड्डा खणून त्याच्यामध्ये ते पॅड्स व्यवस्थित डिस्पोज ऑफ करू शकता, किंवा मग सरळ त्याला जाळू पण शकता, उकिरड्यावरती नेऊन एका ठिकाणी जमा करून ते पॅड जाळू शकता.
0: पाळी दरम्यान आहार आणि पाण्याचं महत्व आपल्याला कसं सांगता येईल?
1: आता जसं मी म्हटलं की पाळी म्हणजे चक्क हा रक्ताचा स्त्राव असतो, रक्त जात असतं, आणि ह्या काळामध्ये विशेषतः त्या स्त्रीला हायड्रेटेड राहणं म्हणजे पाणी घेणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे शक्यतोपर्यंत जास्त पाण्याचा वापर करा, फ्रुट्सचा जास्त वापर करा. त्याच्यामध्ये कलिंगड आहे किंवा सायट्रस फूड आपण ज्याला जसं म्हणतो, मोसंबी आहे, संत्री आहे, पॅनॅपल आहे, या पाण्याचा विशेषतः सेवन करा. खूपच थकवा आला असेल तर तुम्ही इलेक्ट्रॉल सुद्धा घेऊ शकता. बऱ्याच वेळा असं होतं की खूप रक्तस्त्राव जर होत असेल तर तिसरी अॅनिमिक, ज्याच्यामुळे रक्ताची कमतरता, असे आजार होऊ शकतात. त्याच्यामुळे आयनयुक्त आहार खाणं गरजेचं आहे. जसं मग आयन जर आपण म्हटलं तर रागी आहे, मल्टीग्रेन्स आहेत, ते आहारामध्ये घेऊ शकता. प्रोटीन फूड तुमच्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. विविध प्रकारच्या डाळी आहेत, विविध प्रकारच्या पालेभाज्या आहेत, हे घेणं गरजेचं आहे. शक्यतोपर्यंत जंक फूड खाणं टाळा, तळलेले खूप दिवसाचे फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ खाणं हे शक्यतोपर्यंत टाळा.

0: ಬೆಳಗಾವಿನ ಫಸ್ಟ್ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಸ್ಟೇಷನ್ ಆದ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM ಗೆ ಶುಭವಾಗ್ಲಿ. ನಾನು ರಮೇಶ್ ಅರವಿಂದ್ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಕೇಳುಗರಿಗೂ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳು.
1: ನೆನಪುಗಳ ಮಾತು ಮಧುರ.
2: पाळीबद्दल जे गैरसमज असतात त्यामुळे महिलांच्या आरोग्यावरती कसा परिणाम होतो?
3: सगळ्यात महत्वाचा आहे प्रश्न हा की आज सुद्धा काही ठिकाणी पाळीबद्दल हे गैरसमज आहेत. स्त्रिया संकोचतात. काही ठिकाणी तर जर प्रवासाला जर गेल्या तर दिवसभर पॅड बदलले जात नाही. पब्लिक ठिकाणी टॉयलेट घाण असतात त्याच्यामुळे ते टॉयलेट युज करायला नको म्हणतात. काही ठिकाणी त्याच्याबद्दल बोललं तरी अपशकून असं मानलं जातं. तर जसं मी म्हटलं की दिवसभर जर एक पॅड जर राहिला तर अक्षरशः अतिशय गंभीर असे आजार होऊ शकतात. गर्भाशयावरती सूज येणं, त्याच्यातून पांढरा स्त्राव होणं, दुर्गंध येणं, खाज, पुरळ ह्यांसारखे हे होणं, काही खूप ठिकाणी जर ही समस्या गंभीर जर झाली तर अगदी कॅन्सर पर्यंत होऊ शकतात. हिपॅटायटिस बी होऊ शकतो. आणि असं जी म्हटलं आरोग्य कर्मचारी म्हण किंवा सुरक्षा कर्मचारी म्हण ह्यांनी जर असं पॅड, कारण ते असं बिंदासपणे बाहेर फेकू शकत नाही, मग ते युजली टॉयलेटमध्ये फेकले जातात. मग हे आरोग्य कर्मचारी सुरक्षा कर्मचारी जाऊन त्यांना उचलतात. आणि किंवा तुम्ही असं बिंदासपणे जरी बाहेर फेकले गेले तर कुत्र्या, म्हशी, गाई ह्यांना खाऊन त्यांना आजार होण्याची शक्यता असते. तर हे अशा गोष्टींमुळे काय होतं की व्यवस्थित डिस्पोजेबल त्याचं होत नाही आणि मग भयानक आजार होण्याची शक्यता असते. तर सगळ्यात मोठे आजार जसं मी म्हटलं की कॅन्सर आणि हेपॅटायटिस बी सारखे मोठे आजार होऊ शकतात.
2: जसं आपण सुरुवातीला उल्लेख केला की बऱ्याच ठिकाणी अजूनही लेडीजला साईडला बसवलं जातं पाळीच्या दरम्यान, किंवा काही धार्मिक कार्यांमध्ये तिचा सहभाग नसतो, किंवा इव्हन डेली रुटीनमध्ये किचनमध्ये सुद्धा येणं टाळलं जातं. तर अशा सगळ्या गोष्टींबद्दल आपण काय अवेअरनेस करू की ते कितपत योग्य आहे?
3: कसं आहे ना की अंगातून रक्त जाणं आणि मग त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की काहीतरी वाईट घडतंय किंवा अपशकून घडतंय. मी जसं पहिल्यांदाच म्हटलं की ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे की ती त्या एका मुलीचं हे आईमध्ये रूपांतर होते, ती आई बनण्याच्या मार्गावरती असते आणि त्या गोष्टीला आपण खूप चांगल्या रीतीने त्याचं आपण वेलकम केलं पाहिजे. आणि आता काही ठिकाणी जसं तू म्हणतेस की मित आहे, तर हां काय पूर्वीच्या काळी कसं होतं माहिती का, स्त्रियांना खूप काम करावं लागायचं. ऑलमोस्ट सगळी कामंही घरातच असायची, कपडे धुणे, मुलांना सांभाळणं, ऑलमोस्ट सगळी कामं जी होती. त्याच्यामुळे काय होतं की ते एक 4 दिवस त्यांना तो आराम मिळायचा, त्याच्यामुळे तेव्हापर्यंत ठीक होतं. पण आता कसं आहे, सगळ्या सुखसोयी उपलब्ध आहे, त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की बाबा ह्या गोष्टींना आता तेवढी बंधनं न घातलेली बरी. आणि धार्मिकरित्या जर म्हणशील तर मी मला माहित नाही कितपत खरं आहे, पण मी असं एका ठिकाणी असं वाचलं होतं की पूर्वीच्या काळी जेव्हा स्त्रिया पाळीच्या दरम्यान जर मंदिरात गेल्या तर कधी कधी चुकून रक्ताचे डाग वगैरे मंदिरात पडले जायचे आणि मग त्याच्यामुळे ते पुजाऱ्यांना फार त्रास व्हायचा, ते साफ वगैरे करायचा. मग त्याच्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं की बाबा तुम्ही मंदिरात मग ते 4 दिवस येण्याच्या शक्यतोपर्यंत टाळा. ह्याच्या पाठीमागे असं अजिबात नाहीये की त्याच्यामुळे देव अपवित्र होतील किंवा तुमचं पवित्र स्थान अपवित्र होईल, अजिबात असं काही नाहीये. फक्त त्या ठिकाणी जाऊन तिला जो काही त्रास होणार असेल तो त्रास कमी व्हावा, कारण शेवटी देव आणि देवी हे पण आहेत, देवींना पण ही समस्या असणारच आहे. तर मला वाटतं ह्या गोष्टीला एक अंधश्रद्धापेक्षा पण श्रद्धेने बघितली तर खूप चांगलं आहे असं मला वाटतं.
2: बरोबर ना, म्हणजे एकंदरीत ही नैसर्गिक गोष्ट आहे जी प्रत्येक महिलेच्या आयुष्यामध्ये होतेच येतेच आणि तिला आपण चांगल्या रीतीनं स्वीकारलं पाहिजे, आपणही स्वतः आणि आपल्या घरातल्या लोकांनी सुद्धा. तर जसं आपण आता बोलतोय, पहिल्यांदा जेव्हा मुलगी वयात येते किंवा पाळी पहिल्यांदा होते तिची

0: किंवा पेपर त्यांना दिले जात नाहीत, महाविद्यालय बंद केली जातात, मुली येत नाहीत त्या 4-5 दिवसांमध्ये स्कूलला, कारण त्यांना असं वाटतं की पोटात जर दुखलं तर काय करू, सॅनिटरी पॅड्स मला बदलायला येत नाहीत, मी टीचरला किंवा इतर मैत्रिणींना ह्याच्याबद्दल कसं काय बोललं जाऊ. तर सगळ्यात पहिल्यांदा तिची काळजी घ्यायची म्हणजे पोटात निश्चित दुखणारच आहे, पहिली पाळी जेव्हा येणार आहे तर शक्यतोपर्यंत गरम पाण्याची हॉट बॅग वगैरे पोटावरती ठेवणं, तिच्या आहाराची विशेषतः काळजी घेणं. मी जसं म्हटलं की लोहयुक्त तिचा आहार पाहिजे, पूर्ण आपले जे चपाती भाजी पोळी किंवा भाकरी भाजी पोळी वरण भात सकस आहार देणं गरजेचं आहे. तिच्या आहारात फळांचा समावेश होणं महत्वाचं आहे. इलेक्ट्रॉल जर जवळ असेल तर निश्चितच तुम्ही 1-2 तिला इलेक्ट्रॉल वगैरे पण देऊ शकता. तिला स्वतःला ह्याबद्दल माहिती करून देणं गरजेचं आहे की ही काही वेगळी गोष्ट नाही किंवा कुठला आजार नाही, हे नॉर्मल सगळ्यांच्या बाबतीमध्ये होतं. तिच्या मनात जो काही संभ्रम भ्रम काही निर्माण झालेला असेल तो तिच्या मनातून काढणं आणि तिला इतर लोकांसोबत वावरू देणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याचसोबत स्कूल आणि महाविद्यालयामध्ये सुद्धा त्यांनी ह्या गोष्टींना एक स्वच्छ बाथरूम ठेवणं किंवा टॉयलेट ठेवणं, त्यांना सॅनिटरी पॅड्स विषयी त्याची जागरूकता निर्माण करून त्यांना कसे डिस्पोज ऑफ करायचे आणि कसे समजा आलीच एखाद्या मुलीची पाळी शाळेमध्ये तर त्याच्यासोबत त्यांनी ते गोष्टी उपलब्ध करून देणे. त्याच्यानंतर आता त्या मुलीला पहिलं सांगायचं की दर 28 दिवसांनी तुझी पाळी येणार आहे, मग त्या बाबतीत तिने स्वतः सुद्धा त्याची काळजी घेतली पाहिजे. कुठे बाहेर जाते स्कूलमध्ये जाते ते एखादा पॅड आपल्यासोबत ठेवला पाहिजे, नुसतं पॅडच नाही तर त्याला डिस्पोज ऑफ करण्यासाठी एखादा कागद एखादं वर्तमानपत्र आपल्यासोबत ठेवलं गेलं पाहिजे. आणि स्कूलमध्ये सुद्धा जसं मी सांगितलं की याची व्यवस्था निर्माण करून द्यायला पाहिजे.
1: बरोबर. मेन्स्ट्रुअल हायजीन बद्दल आपण बोलतोय आणि याच्या संदर्भातली बरीचशी माहिती आपण आतापर्यंत दिली, जसं की पॅड किती वेळानं बदलावेत किंवा मंथली सायकल जेव्हा चालू असते, मासिक पाळी जेव्हा चालू असते त्यावेळी आपण काय काळजी घेतली पाहिजे, कसा आहार घेतला पाहिजे या संदर्भात आपली चर्चा झाली. जे म्हणजे रियुजेबल पॅड्स आहेत, आता बरेच जण यूज करतात ते आणि जे कप्स आहेत ते वापरताना कशी काळजी घेतली पाहिजे आणि ते वापरणं सेफ आहेत का?
0: सगळ्यात पहिल्यांदा मी जसं म्हटलं होतं मनीषा की जे आजकाल पॅड सर्रासपणे वापरले जात आहेत ते पॅड्स जे आहे ते अनेक प्रकारच्या प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक पासून बनवले गेलेले असतात. विविध प्रकारचे प्लास्टिक त्याच्यामध्ये वापरले जातात आणि तो एक पॅड डिस्पोज ऑफ करायला 700-800 वर्ष लागतात. मग आता ह्याच्यावरती सोल्युशन म्हणून काय म्हटलं जातं की कप वापरा किंवा रियुजेबल पॅड्स वापरा. आता कप जे वापरणे जसं मी म्हटलं होतं की प्रत्येक स्त्रीला हे शक्य नाहीये, कारण ते कसं इन्सर्ट करायचं ते प्रत्येक स्त्रीला त्याचं पहिले प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे आणि त्याला परत त्याला डिसइन्फेक्टंट कसं करायचं त्याचं एक त्याचं प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रियुजेबल पॅड्स. तर रियुजेबल पॅड्स किंवा बायोडिग्रेडेबल पॅड्स हा चांगला अल्टरनेटिव्ह पर्याय त्याला आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक स्त्रीने आजकाल त्या पॅड वापरण्याचा प्रयत्न करावा. एक तर सगळ्यात पहिल्यांदा पहिली गोष्ट म्हणजे रियुजेबल पॅड्स जे आहेत ते इको फ्रेंडली आहेत, पर्यावरणासाठी अतिशय उत्तम आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ते खूप चीप आहेत, फार काही त्याची कॉस्ट नाही आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हे पॅड सहज 1-3 वर्ष वापरू शकता. हा, पण आता हे जे पॅड्स जर वापरणार असाल त्याच्यामध्ये पण काही गोष्टीची तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. जरी हे रियुजेबल पॅड्स आहेत त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही खूप लॉंग टर्म त्याला वापरू शकता. आपण पॅड 4-6 तासांनी तुम्ही बदलायलाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सहसा हे पॅड्समुळे रॅशेस म्हणा पुरळ म्हणा खाज म्हणा असे प्रकार होत नाहीत, कारण हे जे पॅड्स असतात हे केळीचे फायबर किंवा बांबूचे फायबर आहे याच्यापासून बनवलेला गेलेला असतो. जसं मी म्हटलं की हे केळीचे फायबर किंवा बांबूचे फायबर याच्यापासून बनवले गेलेले असतात, त्याच्यामुळे त्वचेला ह्याची अलर्जी येण्याची शक्यता फार कमी असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे वापरायचे कसे, तर हा जर पॅड वापरून झाला तर साधारणतपणे ह्याला 10-15 मिनिटं आपल्या नॉर्मल पाण्यात भिजून ठेवायचे, गरम पाण्यात नाही. गरम पाण्यात भिजवले तर परत वापरता येणार नाहीत. जसं तुम्ही त्याला गार पाण्यामध्ये भिजवता ऑटोमॅटिक त्याच्यावरचे डाग हे निघून जातात. परत त्याला हलक्या साबणाने त्याला धुवायचं आणि परत त्याला कडक उन्हामध्ये वाळायला टाकायचं, घडी घालायचं आणि परत त्याला ठेवून द्यायचं. अशा प्रकारे तुम्ही रियुजेबल पॅड वापरू शकता. आता राहिला कप्सचा प्रश्न. तर कप्स मी जसं म्हटलं की कप्स हे शक्यतोपर्यंत मला वाटतं सिलिकॉन पासून बनवले गेलेले असतात आणि त्याला स्वच्छ गरम पाणी करून, फार पण गरम नाही, कोमट पाणी करून त्याच्यामध्ये डिसइन्फेक्टंट टाकून त्याच्यामध्ये काही काळ ठेवून त्याला स्वच्छपणे कोरडं करून तुम्ही त्याला परत वापरू शकता.
1: मग हे जे कप आहे ते आपण म्हणजे किती दिवस परत परत वापरावेत?
0: जर तुम्ही त्याला व्यवस्थित वापरू शकत असाल तर ते लॉंग टर्मला पण चालतात, पण माझं असं म्हणणं आहे की साधारणतः 1.5-2 वर्षांनी तुम्ही कप हा परत परत म्हणजे बदलायला पाहिजे. कारण जरी ते सिलिकॉनचे जरी असले तरी ते अल्टिमेटली ते गरम पाणी म्हणा हे म्हणा त्याच्यावर काहीतरी परिणाम होणार.
1: आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपण सुरक्षा म्हणा किंवा स्वच्छता म्हणा या गोष्टींचा विचार करून जर बोलत असू तर कप कसे आपण स्वच्छ केले पाहिजेत? आणि जसं पॅड बद्दल आपण सांगितलं की 5-10 मिनिटं ते कोमट पाण्यात किंवा थंड पाण्यात ठेवावेत आणि मग नंतर चांगले वाळवले पाहिजेत, तर असं ह्या कप बद्दल काय सांगता येईल?
0: जसं मी म्हणलं होतं मनीषा की कप हे प्रत्येक स्त्रीला वापरणं हे शक्य नाही आणि कप जर तुम्ही वापरत असाल तर त्या बाबीची माहिती घेणं खूप महत्वाचं आहे. जसं मी म्हणलं की कप हे सिलिकॉन लेटेक्स किंवा रबरचे असू शकतात. काही काही स्त्रियांना त्याची अलर्जी येऊ शकते, काही जसं की खाज सुटणे, पुरळ उठणे, आणि जर तुम्ही कप घेतलेला असेल तर अस्वस्थ

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internships. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 866-033-5218 or at 944-982-1222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.
0: माहेश्वरी अंध मुलामुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 2027 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वीपर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 0831255500 आणि 2473777।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: KELI College of Engineering and Technology Chikkodi. Admissions open for 2026-27. B courses available: Civil Engineering, Mechanical Engineering, Electronics and Communication Engineering, Computer Science Engineering and Artificial Intelligence and Data Science. PG courses available: Masters of Business Administration and Master of Computer Applications. The college is NBA accredited and has been recognized by Visveshwaraya Technological University as a Model Engineering College. Career opportunities: 100% placement assistance with recruitment support from more than 50 companies, including Infosys, Tata Group and Wipro. Special coaching is provided for UPSC, KPSC and GATE along with academic workshops. The campus offers 500 Mbps Wi-Fi, a well-equipped library and digital classrooms. Separate well-furnished hostel facilities are available for boys and girls. College bus facilities are available on more than 10 major surrounding routes. Admissions are conducted as per Government of Karnataka norms, CET code E167. For more information, call 948304799 or visit www.klecet.edu.in.

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगावी, ऍडमिशन्स ओपन फॉर 2026-27. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगावी, KCET कोड E036. मोर देन 500 प्लेसमेंट ऑफर्स वर रिसीव्ड इन 2025-26. स्टुडंट सिक्युअर्ड अ हायेस्ट एन्युअल पॅकेज ऑफ अप टू 16 लाख पर एनम. द युनिव्हर्सिटी हॅज 150+ एक्सपिरियन्स्ड फॅकल्टी मेंबर्स अँड 50+ डॉक्टरल डिग्री होल्डर्स. वेल इक्विप्ड लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब अँड वायफाय एनेबल्ड हॉस्टेल फॅसिलिटीज आर अवेलेबल. UG कोर्सेस, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल engineering, computer science and engineering, AI, electronics and communication engineering, electrical and electronics engineering, mechanical engineering, BCA, PG courses, MCA, MBA and M.Tech in structural engineering, civil. 60+ companies including Infosys, Juniper Networks, HPE, Federal Bank and Bosch visit the campus for recruitment. For more information call 0831-244-0322 or visit www.kletech.ac.in. केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगावी, ऍडमिशन्स ओपन फॉर 2026-27. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगावी, KCET कोड E036. मोर देन 500 प्लेसमेंट ऑफर्स वर रिसीव्ड इन 2025-26. स्टुडंट सिक्युअर्ड अ हायेस्ट एन्युअल पॅकेज ऑफ अप टू 16 लाख पर एनम. द युनिव्हर्सिटी हॅज 150+ एक्सपिरियन्स्ड फॅकल्टी मेंबर्स अँड 50+ डॉक्टरल डिग्री होल्डर्स. वेल इक्विप्ड लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब अँड वायफाय एनेबल्ड हॉस्टेल फॅसिलिटीज आर अवेलेबल. UG कोर्सेस, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल engineering, computer science and engineering, AI, electronics and communication engineering, electrical and electronics engineering, mechanical engineering, BCA, PG courses, MCA, MBA and M.Tech in structural engineering, civil. 60+ companies including Infosys, Juniper Networks, HPE, Federal Bank and Bosch visit the campus for recruitment. For more information call 0831-244-0322 or visit www.kletech.ac.in.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. माहेश्वरी अंध मुला मुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 2027 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 0831255500 आणि 2473777।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: ऑन्कोलॉजी, बोन मैरो ट्रांसप्लांट,
1: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, एडवांस रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
0: आमचा पत्ता केलीस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल, नेहरू नगर, बेळगाव येथे.
1: फोन नंबर 08312552500 आणि 2473777.
0: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
1: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल, बेळगाव येथे.
2: केली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी चिक्कोडी. ऍडमिशन्स ओपन फॉर 2026-27. बी कोर्सेस अवेलेबल: सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. PG कोर्सेस अवेलेबल: मास्टर्स ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन अँड मास्टर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन्स. द कॉलेज इज NBA accredited अँड हॅज बीन रेकग्नाइज्ड बाय विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी ॲज अ मॉडेल इंजिनिअरिंग कॉलेज. करिअर अपॉर्च्युनिटीज: 100% प्लेसमेंट असिस्टन्स विथ रिक्रुटमेंट सपोर्ट फ्रॉम मोर दॅन 50 कंपनीज, including Infosys, Tata Group and Wipro. Special coaching is provided for UPSC, KPSC and GATE along with academic workshops. The campus offers 500 Mbps Wi-Fi, a well-equipped library and digital classrooms. Separate well-furnished hostel facilities are available for boys and girls. College bus facilities are available on more than 10 major surrounding routes. Admissions are conducted as per Government of Karnataka norms, CET code E167. For more information, call 9483047799 or visit www.klecet.edu.in.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: नमस्कार, तुम्ही ऐकतात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू। आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते। आज आहे मेन्स्ट्रल हायजीन डे आणि या दिवसाचं औचित्य साधून आज आपण मासिक पाळी दरम्यान काय स्वच्छता आपण घेतली पाहिजे आणि स्वच्छता नाही राखली तर काय आपल्याला आजार होऊ शकतात या संदर्भात आपण ऐकणार आहोत। आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर सोनाली पावले, ज्या एक आहार तज्ज्ञ आहेत। मॅडम, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे।
1: नमस्कार मनीषा, मला इथे बोलल्याबद्दल धन्यवाद।
0: आज आपण मेन्स्ट्रल हायजीन बद्दल बोलणार आहोत। तर सर्वात आधी मासिक पाळी दरम्यान स्वच्छता राखणं हे का महत्वाचं आहे आणि जर नाही राखली आपण तर कोणकोणते आजार आपल्याला होऊ शकतात?
1: मनीषा, तू मला खूप चांगला प्रश्न असा विचारलेला आहे। याची आपण म्हणतो अवेअरनेस खूप महत्वाचं आहे। आता तर सगळ्यांनाच माहिती आहे पण तरी पण मी परत एकदा सांगते की मासिक पाळी म्हणजे जेव्हा एखादी मुलगी वयामध्ये येते, साधारण ते 12 ते 15 वर्षामध्ये, तिच्या येण्यातून एक रक्तस्राव व्हायला चालू होतो, ज्यालाच आपण मासिक पाळी असे म्हणतो। आता जर थोडक्यात महाविद्यालयीन मुली म्हणा किंवा शाळेतल्या मुलींना जर समजून सांगायचं असेल तर सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे समजा आपण एखादं फळं घ्यायला किंवा भाजी घ्यायला एखादी पिशवी वापरतो आणि जेव्हा ती पिशवी आपण घरी आणतो तिला परत धुवून स्वच्छ ठेवतो। का स्वच्छ ठेवतो? की ती आपल्याला पुन्हा व्यवस्थित वापरता यावी किंवा ती लवकर खराब होऊ नये म्हणून। तर तसंच काही आपल्या स्त्रीच्या शरीरामध्ये असतं की एखादं बीज जर फलित होणार असेल, जे बीज त्याच्यातून जर एखादं बाळ जर तयार होणार असेल तर गर्भाशयाच्या आतमध्ये एंडोमेट्रियम नावाचा एक स्तर तयार होतो, ज्याला आपण रक्ताचा थर असतो, तो त्याच्यामध्ये ते बीज रुजतं, तिथे त्याला न्यूट्रिशन भेटतं, पोषण भेटतं आणि तिथून मग पुढे त्याची ग्रोथ होते आणि तिथून ते बाळात रूपांतर होतं। त्याच्यासाठी हा रक्ताचा प्रत्येक स्त्रीच्या शरीरामध्ये हा स्तर तयार होत असतो। पण समजा ते बीज जर फलित नाही झालं तर ती गर्भाशयाच्या पिशवी आपोआपच तो रक्ताचा स्तर हा बाहेर फेकला जातो, त्यालाच आपण मासिक पाळी असं म्हणतो। साधारणतः 3 दिवस 5 दिवस 7 दिवस इतका असतो। दर 28 दिवसांनी असं हे प्रत्येक शरीर स्त्रीच्या शरीरामध्ये हे पाळीचं रक्त हे तयार होत असतं, तर ह्याला आपण मासिक पाळी म्हणतो। तर आता जसं तू म्हटलंस की ह्या दरम्यान कुठली काळजी घ्यायची किंवा कुठले कुठले आजार होऊ शकतात, तर सध्याच्या याच्यामध्ये खूप मोठा असा प्रश्न हा भेडसावत आहे। कारण एक तर पहिली आता तर ठीक आहे की ह्याच्याबद्दल जागरूकता निर्माण झाली, पण पूर्वी कसं होतं की मासिक पाळी म्हणजे काहीतरी अच्युत किंवा ती स्त्री ही घाणेरडी आहे किंवा मग तिला किचनमध्ये येऊ न देणं, कुठल्या पवित्र कार्यामध्ये तिचा समावेश नसणं, तिला एका ठिकाणी बसवणं, तिला इतर कोणाचा स्पर्श झाला तर अच्युत मानणं, ह्या गोष्टी आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा मला असं सांगावं वाटतं की ही काही अच्युत गोष्ट नाही आहे। एका मुलीचं स्त्रीमध्ये रूपांतर होत आहे, तिला आई पण मिळते, ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे। त्या गोष्टीचा आपण कायम सन्मान करावा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा ह्या दरम्यान काय काळजी घ्यायची आहे, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या दरम्यान पब्लिक संकोच जो आपण म्हणतो की लोकांसमोर या गोष्टी बोलायच्या नाहीत, लोकांसमोर या गोष्टी टाळल्या पाहिजेत, ह्या गोष्टी बिनधास्तपणे बोला। आजकाल ब्लीड फ्री म्हणून पण आजकाल नवीन नवीन कार्यक्रम राबवले जात आहेत, तर आणि ह्याचा अवेअरनेस पण खूप ठिकाणी होतोय, तर बिनधास्तपणे ह्या गोष्टींबद्दल बोला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे विशेषतः शाळेत जाणाऱ्या मुलींसाठी की अजिबात ह्या गोष्टीमध्ये संकोच करू नका, जर पाळी जर झालेली असेल तर व्यवस्थित आणि योग्य पद्धतींचा वापर करा। आता तू बिनधास्तपणे बघितलं असेल की खेड्यापाड्यामध्ये सुती कापड वापरले जातात किंवा आपल्या बँडेज जो असतो बँडेजच्या मध्ये कापूस घालून त्याचा पॅड तयार करून वापरला जातो, आणि शहरामध्ये तर बिनधास पॅड्स वापरले जातात, पॅड्स आहे, कप्स आहे, टॅम्पून्स आहे, ते वापरले जातात, विशेषतः पॅड्सचा वापर केला जातो। पण मला सगळ्यात आधी सगळ्यांना ही गोष्ट सांगावीशी वाटते की तुम्ही जे पॅड्स बिनधास्तपणे वापरतात ते आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी इतके घातक आहेत, जवळजवळ एक जो पॅड जो आहे तो नष्ट व्हायला 700 ते 800 वर्ष लागतात। म्हणजे पहिला जो पॅड तयार झाला तो 1800 शतकात तयार झाला आणि तो आणखीन नष्ट झालेला नाहीये, म्हणजे एक पॅड तर डिस्पोज व्हायला किती वेळ लागतो। तर आता दुसरा जो प्रश्न आहे की मेन्स्ट्रुअल हायजीन मॅनेजमेंटमध्ये जर व्यवस्थित स्वच्छता नाही राखली तर सगळ्यात पहिल्यांदा त्या जागेला खाज येणं, पुरळ येणं, रॅशेस येणं असे आजार होऊ शकतात। साधारणतः समजा तरी सुद्धा व्यवस्थित स्वच्छता नाही राखली गेली तर युटी आपण ज्याला म्हणतो युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स ते होऊ शकतात, गर्भाशयाचे इन्फेक्शन्स होऊ शकतात ज्याच्यामध्ये मग गर्भाशयावरती सूज येणं, तिथून पांढरा स्त्राव जाणं, त्याच्यानंतर त्याला दुर्गंधी येणं किंवा पॅड पण आपण खूप वेळ ठेवला तर रक्ताचा आणि तिथे जंतूचा संसर्ग होऊन त्या ठिकाणी दुर्गंधयुक्त वास येणं किंवा त्या स्त्रीला अस्वस्थ वाटणे यासारख्या आजार होऊ शकतात। याहीकडे जर दुर्लक्ष केलं तर ह्याच्यातून सगळ्यात भयानक आजार म्हणजे अगदी कॅन्सर सुद्धा होऊ शकतात, ज्याच्यामध्ये सर्वायकल कॅन्सर आहे, गर्भाशयाचा कॅन्सर आहे, बीजांडाचा कॅन्सर आहे, गर्भाशय नलिकेचा कॅन्सर आहे, ते होऊ शकतो। आणि याही व्यतिरिक्त समजा जर एखादा पॅड तुम्ही खूप काळापर्यंत बदललेला नाही की एक दिवसभर जर संपूर्ण पॅड जर तुम्ही तसाच जर ठेवला गेला तर काही ठिकाणांमध्ये HIV किंवा हिपॅटायटिस बी सारखे सुद्धा संक्रमण होऊ शकतात।
0: बापरे, म्हणजे त्या दरम्यान स्वच्छता राखणं हे अतिशय महत्वाचं आहे, नेहमीपेक्षा पण, म्हणजे बाकीच्या दिवसांपेक्षा पण हे मासिक पाळी दरम्यान आपली स्वच्छता ही जास्त असावी. तर सॅनिटरी पॅडचा तुम्ही उल्लेख केलात, किंवा जे सुती कपडे वापरतात खेडेगावांमध्ये, किंवा रियुजेबल पॅड्स आपण आता वापरतो बरेच जण, तर ते जे पॅड आहेत ते किती वेळानंतर आपण बदलले पाहिजेत?
1: तर सगळ्यात पहिल्यांदा जर पॅड्स वापरणार असाल किंवा सुटी कपडा वापरणार असाल किंवा रियुजेबल पॅड वापरणार असाल तर कमीत कमी 4 ते 6 तासांनी तो बदलला गेला पाहिजे. नो मॅटर तुमचा रक्तस्राव कमी आहे जास्त असेल तर तुम्ही निश्चित 2 ते 3 तासांनी बदलू शकता. जरी कमी असला किंवा तुम्हाला असं वाटत असेल की मला दिवसभरात एकच पॅड खूप होतो, तर नाही. जेव्हा केव्हा त्या पॅडवरती रक्त पडणार आहे तेव्हा तिथे जंतुसंसर्ग हा चालू होणार आहे. तर रक्तस्राव कमी असू दे जास्त असू दे, प्रत्येक 4 तासांनी पॅड हा बदलला पाहिजे, किंवा किमान दिवसात ना 3 तरी पॅड बदलले गेले पाहिजेत. आता ह्याच्यामध्ये 2 प्रकार असतात, एक तर त्या स्त्रीची स्वच्छता आणि दुसरी गोष्ट म्हणजे पॅडची तुम्ही कसं डिस्पोजेबल करणार आहात. जर स्त्रीची जर स्वच्छता म्हटला तर जेव्हा केव्हा पॅड बदलणार आहात त्यावेळेस पॅड बदलायच्या आधी आणि नंतर दोन्ही वेळा हात स्वच्छ साबणाने धुवा. ती जी जागा आहे आपण ज्याला वजाना म्हणतो किंवा योनी मार्ग आहे तो स्वच्छ किंवा कोमट पाण्याने धुण्याचा प्रयत्न करा. साबण वापरू नका, कारण निसर्गतः शरीरामध्ये त्या काळामध्ये काही चांगले बॅक्टेरिया तयार होत असतात, काही चांगले जंतू तयार होत असतात. समजा जर इन्फेक्शन झालं तर त्याच्याशी लढण्यास मदत करतात. जेव्हा तुम्ही त्याला साबणाने धुता ते सुद्धा नष्ट होतात. तो शक्यतोपर्यंत साबणाचा वापर करणं टाळा. जे अंतर्वस्त्र तुम्ही वापरणार आहात, जे अंडरगार्मेंट्स तुम्ही वापरणार आहात ते स्वच्छ धुतलेले आणि कोरडे पाहिजेत, आणि जर ओले झाले असतील तर बिंदासपणे त्याला बदला. तिसरी गोष्ट म्हणजे आता राहिलं पॅडच्या बाबतीमध्ये, तर पॅडच्या बाबतीमध्ये आता डिस्पोजेबल ही खूप मोठी गोष्ट आहे, की बऱ्याच वेळा आपण असं बघतो की स्कूलमध्ये म्हणा कॉलेजेसमध्ये म्हणा बिंदासपणे ते टॉयलेट्समध्ये टाकले जातात, त्याला अजिबात कव्हर केलेलं नसतं, मग तिथे माशा घुमतात आणि त्याच्यातून आजार होण्याची शक्यता असतो. तर हा खूप मोठा एक प्रश्न आहे. अजिबात टॉयलेटमध्ये पॅड्सला टाकू नका, ड्रेनेज ब्लॉक होतील, पूर्ण टॉयलेट्स ब्लॉक होण्याची शक्यता असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथपर्यंतच ह्या गोष्टी सीमित नाही आहे, जे आरोग्य कर्मचारी आहे जेव्हा किंवा जे सुरक्षा कर्मचारी आहेत त्यांच्या सुद्धा आरोग्याची काळजी घेणं आपल्याला महत्वाची आहे. कारण हे उघड्यावर जे फेकलेले पॅड असतात त्याच्यामध्ये रक्ताचा स्तर जमालेला असतो आणि याच्यात जसं मी सांगितलं की HIV आणि हिपॅटायटिस बी होण्याचं सगळ्यात जास्त शक्यता असतो. त्यामुळे शक्यतोपर्यंत पॅड डिस्पोजेबल करताना पुढील गोष्टी कायम लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, जर पॅड डिस्पोज करायचं असेल तर त्याला स्वच्छ पांढऱ्या कागदामध्ये किंवा तुमचं वर्तमानपत्र आहे त्याला त्याच्यामध्ये गुंडाळा, त्याच्यावरती लाल मार्क म्हणजे रेड पेन आणि खून करा, ज्याने कोणी म्हणजे कचरा नेताना त्यांना लक्षात येईल की हे पॅड आहेत आणि ते वेगळ्या पिशवीमध्ये टाकतात. शक्यतोपर्यंत पॅड जे आहे हे कोरड्या ह्याच्यामध्ये जमा करा, अजिबात ओल्या ह्याच्यामध्ये जमा करू नका. तिसरी गोष्ट, आता आजकाल तर इन्सिनेटर्स प्रत्येक स्कूल कॉलेजेस किंवा पब्लिक प्लेसेसमध्ये जायला लावलेले आहेत की तुम्ही यूज केलेले पॅड जर त्याच्यामध्ये टाकले तर 15 मिनिटांमध्ये त्याची राख होऊन जाते. समजा ते जर नसेल, तुम्ही खेड्यामाड्यामध्ये असतील किंवा खेड्यापाड्यातल्या मुलींसाठी शक्यतोपर्यंत एक खड्डा करतात, त्याच्यामध्ये हे पॅड टाकायचे आणि त्याच्यावरती माती टाकून द्यायची, त्याच्यामुळे त्याचा संसर्ग होणार नाहीये. पॅडच्या बाबतीत ही काळजी घेता येते. सुती कपडा जर वापरत असाल तर शक्यतोपर्यंत सुती कपडा हा दिवसातना तो सुद्धा 3 वेळा बदलला गेला पाहिजे आणि तो स्वच्छपणे डिसइन्फेक्टंट आणि गरम पाण्यामध्ये धुवून स्वच्छ कोरडा करूनच परत वापरला गेला पाहिजे. त्या बाबतीत ही काळजी घ्या. आता जसं कप वगैरे आपण जर म्हटलं तर प्रत्येक स्त्रीला कप वापरणं हे अशक्य आहे, किंवा ज्या मुलींचे लग्न नाही झालेले आहेत त्यांना थोडंसं ऑड वाटणार आहे कप वगैरे वापरताना, आणि त्याच्यात ते वापरताना सुद्धा काही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. तर वापरू शकता तुम्ही, पण तो सुद्धा कप बदलणं गरजेचं आहे. पण ते तुम्ही त्याची स्वच्छता कशी राखता ते सुद्धा खूप महत्वाचं आहे, की त्याला गरम पाण्यामध्ये धुतायत का, त्याला व्यवस्थित डिसइन्फेक्टंट करतायत का, ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर ह्या पद्धतीने काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
0: बरोबर. आणि ही जर काळजी आपण घेतली नाही तर आपल्याला नक्कीच वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागणार आहे. तर सॅनिटरी पॅड बद्दल खूप सविस्तर अशी माहिती दिलीत तुम्ही, आणि सोबत जे सुती कपडे आपण वापरणार आहोत किंवा कप वगैरे वापरतात आता बरेच जण, त्याबद्दलही सांगून दिलं. ग्रामीण भागामध्ये मेन्स्ट्रुअल हायजीन बद्दल अजूनही तेवढी म्हणजे मोकळेपणानं बोलत नाहीत लोक, तर तिथं जागरूकता करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी काय आपण केलं पाहिजे?
1: अतिशय उत्तम प्रश्न असा विचारलास. ग्रामीण भागात खरंच आणखीन याच्याबद्दल जागरूकता नाही, आणखीन पण त्याच्याबद्दल आपण मिथ्स म्हणतो की पोरी संकोचतात सांगायला, आपल्या आईला पण संकोचतात की माझी पाळी आलेली आहे. तर माझं असं म्हणणं आहे की आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ह्याच्यातनं उपक्रम राबवले जात आहेत, मेन्स्ट्रुअल हायजीन मॅनेजमेंटचे प्रोग्राम्स राबवले जातात, शाळेतनं पण हे उपक्रम राबवले जातात. विशेषतः माझं असं म्हणणं आहे की शाळा आणि महाविद्यालयांमध्ये त्यांना ह्याच्याबद्दल शिक्षण देणं गरजेचं आहे, जे आजकाल दिलं जात आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पण आजकाल वेंडिंग मशीन्स, इव्हन खेड्या पॅड असू द्या, वेंडिंग मशीन्स आहेत जिथे त्यांना फ्रीमध्ये पॅड उपलब्ध होत आहेत, अशा ठिकाणी घरामध्ये बिंदासपणे त्याच्याबद्दल चर्चा करणे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या स्त्रीला आपण सपोर्ट म्हणू शकतो, त्याला तिला त्या काळामध्ये आधार देणं गरजेचं आहे. आणि सुती कपडा वापरत असेल तर मी सांगितलं की त्याला धुवून टाकू शकता, आणि जर तुमच्याकडे त्याला प्रॉपर डिस्पोजेबल, आता शहरामध्ये तर कचऱ्याची गाडी येते त्यांनी व्यवस्थित त्याचा डिस्पोज ऑफ करतात, पण खेड्यामध्ये हे शक्य नाही आहे. त्याच्यामध्ये त्या तर तुम्ही एक खड्डा खणून त्याच्यामध्ये ते पॅड्स व्यवस्थित डिस्पोज ऑफ करू शकता, किंवा मग सरळ त्याला जाळू पण शकता, उकिरड्यावरती नेऊन एका ठिकाणी जमा करून ते पॅड जाळू शकता.
0: पाळी दरम्यान आहार आणि पाण्याचं महत्व आपल्याला कसं सांगता येईल?
1: आता जसं मी म्हटलं की पाळी म्हणजे चक्क हा रक्ताचा स्त्राव असतो, रक्त जात असतं, आणि ह्या काळामध्ये विशेषतः त्या स्त्रीला हायड्रेटेड राहणं म्हणजे पाणी घेणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे शक्यतोपर्यंत जास्त पाण्याचा वापर करा, फ्रुट्सचा जास्त वापर करा. त्याच्यामध्ये कलिंगड आहे किंवा सायट्रस फूड आपण ज्याला जसं म्हणतो, मोसंबी आहे, संत्री आहे, पॅनॅपल आहे, या पाण्याचा विशेषतः सेवन करा. खूपच थकवा आला असेल तर तुम्ही इलेक्ट्रॉल सुद्धा घेऊ शकता. बऱ्याच वेळा असं होतं की खूप रक्तस्त्राव जर होत असेल तर ती स्त्री अॅनिमिक, ज्याच्यामुळे रक्ताची कमतरता, असे आजार होऊ शकतात. त्याच्यामुळे आयनयुक्त आहार खाणं गरजेचं आहे. जसं मग आयन जर आपण म्हटलं तर रागी आहे, मल्टीग्रेन्स आहेत, ते आहारामध्ये घेऊ शकता. प्रोटीन फूड तुमच्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. विविध प्रकारच्या डाळी आहेत, विविध प्रकारच्या पालेभाज्या आहेत, हे घेणं गरजेचं आहे. शक्यतोपर्यंत जंक फूड खाणं टाळा, तळलेले खूप दिवसाचे फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ खाणं हे शक्यतोपर्यंत टाळा.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call
1: 08312 473777.
2: ಬೆಳಗಾವಿನ ಫಸ್ಟ್ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಸ್ಟೇಷನ್ ಆದ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM ಶುಭವಾಗಲಿ. ನಾನು ರಮೇಶ್ ಅರವಿಂದ್ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಕೇಳುಗರಿಗೂ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳು.
3: ನೆನಪುಗಳ ಮಾತು ಮಧುರ.
4: पाळीबद्दल जे गैरसमज असतात त्यामुळे महिलांच्या आरोग्यावरती कसा परिणाम होतो?
5: सगळ्यात महत्वाचा आहे प्रश्न हा की आज सुद्धा काही ठिकाणी पाळीबद्दल हे गैरसमज आहेत. स्त्रिया संकोचतात. काही ठिकाणी तर जर प्रवासाला जर गेल्या तर दिवसभर पॅड बदलले जात नाहीत. पब्लिक ठिकाणी टॉयलेट घाण असतात त्याच्यामुळे ते टॉयलेट युज करायला नको म्हणतात. काही ठिकाणी त्याच्याबद्दल बोललं तरी अपशकून असं मानलं जातं. तर जसं मी म्हटलं की दिवसभर जर एक पॅड जर राहिला तर अक्षरशः अतिशय गंभीर असे आजार होऊ शकतात. गर्भाशयावरती सूज येणं, त्याच्यातून पांढरा स्त्राव होणं, दुर्गंध येणं, खाज पुरळ ह्यांसारखे हे होणं, काही खूप ठिकाणी जर ही समस्या गंभीर जर झाली तर अगदी कॅन्सर पर्यंत होऊ शकतात. हिपॅटायटिस बी होऊ शकतो. आणि असं जी म्हटलं आरोग्य कर्मचारी म्हण किंवा सुरक्षा कर्मचारी म्हण ह्यांनी जर असं पॅड, कारण ते असं बिंदासपणे बाहेर फेकू शकत नाही, मग ते युजली टॉयलेटमध्ये फेकले जातात. मग हे आरोग्य कर्मचारी सुरक्षा कर्मचारी जाऊन त्यांना उचलतात. आणि किंवा तुम्ही असं बिंदासपणे जरी बाहेर फेकले गेले तर कुत्र्या म्हशी गाई ह्यांना खाऊन त्यांना आजार होण्याची शक्यता असते. तर हे अशा गोष्टींमुळे काय होतं की व्यवस्थित डिस्पोजेबल त्याचं होत नाही आणि मग भयानक आजार होण्याची शक्यता असते. तर सगळ्यात मोठे आजार जसं मी म्हटलं की कॅन्सर आणि हेपॅटायटिस बी सारखे मोठे आजार होऊ शकतात.
4: जसं आपण सुरुवातीला उल्लेख केला की बऱ्याच ठिकाणी अजूनही लेडीजला साईडला बसवलं जातं पाळीच्या दरम्यान, किंवा काही धार्मिक कार्यांमध्ये तिचा सहभाग नसतो, किंवा इव्हन डेली रुटीनमध्ये किचनमध्ये सुद्धा येणं टाळलं जातं. तर अशा सगळ्या गोष्टींबद्दल आपण काय अवेअरनेस करू की ते कितपत योग्य आहे?
5: कसं आहे ना की अंगातून रक्त जाणं आणि मग त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की काहीतरी वाईट घडतंय किंवा अपशकून घडतंय. मी जसं पहिल्यांदाच म्हटलं की ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे की ती त्या एका मुलीचं हे आईमध्ये रूपांतर होते, ती आई बनण्याच्या मार्गावरती असते आणि त्या गोष्टीला आपण खूप चांगल्या रीतीने त्याचं आपण वेलकम केलं पाहिजे. आणि आता काही ठिकाणी जसं तुम्ही तू म्हणतेस की मिथ आहे, तर हा काय पूर्वीच्या काळी कसं होतं माहिती का, स्त्रियांना खूप काम करावं लागायचं. ऑलमोस्ट सगळी कामं ही घरातच असायची, कपडे धुणे, मुलांना सांभाळणं, ऑलमोस्ट सगळी कामं जी होती. त्याच्यामुळे काय होतं की ते एक 4 दिवस त्यांना तो आराम मिळायचा, त्याच्यामुळे तेव्हापर्यंत ठीक होतं. पण आता कसं आहे, सगळ्या सुखसोयी उपलब्ध आहे, त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की बाबा ह्या गोष्टींना आता तेवढी बंधनं न घातलेली बरी. आणि धार्मिकरित्या जर म्हणशील तर मी मला माहित नाही कितपत खरं आहे, पण मी असं एका ठिकाणी असं वाचलं होतं की पूर्वीच्या काळी जेव्हा स्त्रिया पाळीच्या दरम्यान जर मंदिरात गेल्या तर कधी कधी चुकून रक्ताचे डाग वगैरे मंदिरात पडले जायचे आणि मग त्याच्यामुळे ते पुजाऱ्यांना फार त्रास व्हायचा, ते साफ वगैरे करायचा. मग त्याच्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं की बाबा तुम्ही मंदिरात मग ते 4 दिवस येण्याच्या शक्यतोपर्यंत टाळा. ह्याच्या पाठीमागे असं अजिबात नाहीये की त्याच्यामुळे देव अपवित्र होतील किंवा तुमचं पवित्र स्थान अपवित्र होईल, अजिबात असं काही नाहीये. फक्त त्या ठिकाणी जाऊन तिला जो काही त्रास होणार असेल तो त्रास कमी व्हावा, कारण शेवटी देव आणि देवी हे पण आहेत, देवींना पण ही समस्या असणारच आहे. तर मला वाटतं ह्या गोष्टीला एक अंधश्रद्धापेक्षा पण श्रद्धेने बघितली तर खूप चांगलं आहे असं मला वाटतं.
4: बरोबर ना, म्हणजे एकंदरीत ही नैसर्गिक गोष्ट आहे जी प्रत्येक महिलेच्या आयुष्यामध्ये होतेच येतेच आणि तिला आपण चांगल्या रीतीनं स्वीकारलं पाहिजे, आपणही स्वतः आणि आपल्या घरातल्या लोकांनी सुद्धा. तर जसं आपण आता बोलतोय पहिल्यांदा जेव्हा मुलगी वयात येते किंवा पाळी पहिल्यांदा होते तिची स्पेशली आपण काय काळजी घेतली पाहिजे आणि तिचा आहार कोणत्या पद्धतीचा असावा?
5: आता शक्यतोपर्यंत जेव्हांदा पहिली पाळी येते आम्ही ज्याला मेनार्च असं म्हणतो, तर त्या ह्याच्यामध्ये काही लक्षणे पूर्वीपासूनच दिसायला चालू झालेली असतात. थोडासा पाण्यासारखं डिस्चार्ज होणं, थोडासा व्हाईट डिस्चार्ज होणं, ते लक्षणं चालू झालेली असतात. आणि विशेषतः काही मुलींना पोटामध्ये दुखणं किंवा जर स्कूलमध्ये वगैरे बघशील तू खेड्यात विशेषतः, तर अक्षरशः मुलींची शाळा बंद केली जाते किंवा पेपर त्यांना दिले जात नाहीत, महाविद्यालय बंद केली जातात, मुली येत नाहीत त्या 4 दिवसा 5 दिवसामध्ये स्कूलला, कारण त्यांना असं वाटतं की पोटात जर दुखलं तर काय करू, सॅनिटरी पॅड्स मला बदलायला येत नाहीत, मी टीचरला किंवा इतर मैत्रिणींना ह्याच्याबद्दल कसं काय बोललं जाऊ. तर सगळ्यात पहिल्यांदा तिची काळजी घ्यायची म्हणजे पोटात तर निश्चित दुखणारच आहे पहिली पाळी जेव्हा येणार आहे, तर शक्यतोपर्यंत गरम पाण्याची हॉट बॅग वगैरे पोटावरती ठेवणं, तिच्या आहाराची विशेषतः काळजी घेणं. मी जसं म्हटलं की लोह लोहयुक्त तिचा आहार पाहिजे. पूर्ण आपले जे चपाती भाजी पोळी किंवा भाकरी भाजी पोळी वरण भात सकस आहार देणं गरजेचं आहे. तिच्या आहारात फळांचा समावेश होणं महत्वाचं आहे. इलेक्ट्रॉल जर जवळ असेल तर निश्चितच तुम्ही एखाद दोन तिला इलेक्ट्रॉल वगैरे पण देऊ शकता. तिला स्वतःला ह्याबद्दल माहिती करून देणं गरजेचं आहे की ही काही वेगळी गोष्ट नाही किंवा कुठला आजार नाहीये, हे नॉर्मल सगळ्यांच्या बाबतीमध्ये होतं. तिच्या मनात जो काही संभ्रम भ्रम काय निर्माण झालेला असेल तो तिच्या मनातून काढणं आणि तिला इतर लोकांसोबत वावरू देणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याचसोबत स्कूल आणि महाविद्यालयामध्ये सुद्धा त्यांनी ह्या गोष्टींना एक स्वच्छ बाथरूम ठेवणं किंवा टॉयलेट ठेवणं, त्यांना सॅनिटरी पॅड्स विषयी त्याची जागरूकता निर्माण करून त्यांना कसे डिस्पोज ऑफ करायचे आणि कसे समजा आलीच एखाद्या मुलीची पाळी शाळेमध्ये तर त्याच्यासोबत त्यांनी त्या गोष्टी उपलब्ध करून देणे. त्याच्यानंतर आता त्या मुलीला सांगायचं की दर 28 दिवसांनी तुझी पाळी येणार आहे, मग त्या बाबतीत तिने स्वतः सुद्धा त्याची काळजी घेतली पाहिजे. कुठे बाहेर जाते स्कूलमध्ये जाते ते एखादा पॅड आपल्यासोबत ठेवला पाहिजे. नुसतं पॅडच नाही तर त्याला डिस्पोज ऑफ करण्यासाठी एखादा कागद एखादं वर्तमानपत्र आपल्यासोबत ठेवलं गेलं पाहिजे. आणि स्कूलमध्ये सुद्धा जसं मी सांगितलं की याची व्यवस्था निर्माण करून द्यायला पाहिजे.
4: बरोबर. मेन्स्ट्रुअल हायजीन बद्दल आपण बोलतोय आणि याच्या संदर्भातली बरीचशी माहिती आपण आतापर्यंत दिली, जसं की पॅड किती वेळानं बदलावेत किंवा मंथली सायकल जेव्हा चालू असते, मासिक पाळी जेव्हा चालू असते त्यावेळी आपण काय काळजी घेतली पाहिजे, कसा आहार घेतला पाहिजे या संदर्भात आपली चर्चा झाली. जे म्हणजे रियुजेबल पॅड्स आहेत आता बरेच जण यूज करतात ते आणि जे कप्स आहेत ते वापरताना कशी काळजी घेतली पाहिजे आणि ते वापरणं सेफ आहेत का.
5: सगळ्यात पहिल्यांदा मी जसं म्हटलं होतं मनीषा की जे आजकाल पॅड सर्रासपणे वापरले जात आहेत ते पॅड जे आहे ते अनेक प्रकारच्या प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक पासून बनवले गेलेले असतात. विविध प्रकारचे प्लास्टिक त्याच्यामध्ये वापरले जातात आणि तो एक पॅड डिस्पोज ऑफ करायला 700 ते 800 वर्ष लागतात. मग आता ह्याच्यावरती सोल्युशन म्हणून काय म्हटलं जातं की कप वापरा किंवा रियुजेबल पॅड्स वापरा. आता कप जे वापरणे जसं मी म्हटलं होतं की प्रत्येक स्त्रीला हे शक्य नाहीये, कारण ते कसं इन्सर्ट करायचं ते प्रत्येक स्त्रीला त्याचं पहिले प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे आणि त्याला परत डिसइन्फेक्टंट कसं करायचं त्याचं एक त्याचं प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रियुजेबल पॅड्स. तर रियुजेबल पॅड्स किंवा बायोडिग्रेडेबल पॅड्स हा चांगला अल्टरनेटिव्ह पर्याय त्याला आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक स्त्रीने आजकाल त्या पॅड वापरण्याचा प्रयत्न करावा. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रियुजेबल पॅड्स जे आहेत ते इको फ्रेंडली आहेत, पर्यावरणासाठी अतिशय उत्तम आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ते खूप चीप आहेत, फार काही त्याची कॉस्ट नाहीये. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हे पॅड सहज 1 ते 3 वर्ष वापरू शकता. हा, पण आता हे जे पॅड जर वापरणार असाल त्याच्यामध्ये पण काही गोष्टीची तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. जरी हे रियुजेबल पॅड्स आहेत त्याचा अर्थ असं नाही की तुम्ही खूप लॉंग टर्म त्याला वापरू शकता. आपण पॅड 4 ते 6 तासांनी तुम्ही बदलायलाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सहसा हे पॅड्समुळे रॅशेस म्हणा, पुरळ म्हणा, खाज म्हणा हे असे प्रकार होत नाहीत, कारण हे जे पॅड्स असतात हे केळीचे फायबर किंवा बांबूचे फायबर आहे याच्यापासून बनवलेला गेलेला असतो. जसं मी म्हटलं की हे केळीचे फायबर किंवा बांबूचे फायबर याच्यापासून बनवले गेलेले असतात, त्याच्यामुळे त्वचेला ह्याची अलर्जी येण्याची शक्यता फार कमी असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे वापरायचे कसे. तर हा जर पॅड वापरून झाला तर साधारणतपणे ह्याला 10 ते 15 मिनिटं आपल्या नॉर्मल पाण्यात भिजून ठेवायचे, गरम पाण्यात नाही. गरम पाण्यात भिजवले तर परत वापरता येणार नाहीत. जसं तुम्ही त्याला गार पाण्यामध्ये भिजवता ऑटोमॅटिक त्याच्यावरचे डाग हे निघून जातात. परत त्याला हलक्या साबणाने त्याला धुवायचं आणि परत त्याला कडक उन्हामध्ये वाळायला टाकायचं, घडी घालायचं आणि परत त्याला ठेवून द्यायचं. अशा प्रकारे तुम्ही रियुजेबल पॅड वापरू शकता. आता राहिला कप्सचा प्रश्न. तर कप्स मी जसं म्हटलं की कप्स हे शक्यतोपर्यंत मला वाटतं सिलिकॉन पासून बनवले गेलेले असतात आणि त्याला स्वच्छ गरम पाणी करून, फार पण गरम नाही, कोमट पाणी करून त्याच्यामध्ये डिसइन्फेक्टंट टाकून त्याच्यामध्ये काही काळ ठेवून त्याला स्वच्छपणे कोरडं करून तुम्ही त्याला परत वापरू शकता.
4: मग हे जे कप आहे ते आपण म्हणजे किती दिवस परत परत वापरावेत.
5: जर तुम्ही त्याला व्यवस्थित वापरू शकत असाल तर ते लॉंग टर्मला पण चालतात. पण माझं असं म्हणणं आहे की साधारणतः 1.5 ते 2 वर्षांनी तुम्ही कप हा परत परत म्हणजे बदलायला पाहिजे. कारण जरी ते सिलिकॉनचे जरी असले तरी ते अल्टिमेटली ते गरम पाणी म्हणा हे म्हणा त्याच्यावर काहीतरी परिणाम होणार.
4: आणि दुसरी गोष्ट जेव्हा आपण सुरक्षा म्हणा किंवा स्वच्छता म्हणा या गोष्टींचा विचार करून जर बोलत असू तर कप कसे आपण स्वच्छ केले पाहिजेत. आणि जसं पॅड बद्दल आपण सांगितलं की 5-10 मिनिटं ते कोमट पाण्यात किंवा थंड पाण्यात ठेवावेत आणि मग नंतर चांगले वाळवले पाहिजेत, तर असं ह्या कप बद्दल काय सांगता येईल.
5: जसं मी म्हटलं होतं मनीषा की कप हे प्रत्येक स्त्रीला वापरणं हे शक्य नाही. आणि कप जर तुम्ही वापरत असाल तर त्याबाबतची माहिती घेणं खूप महत्वाचं आहे. जसं मी म्हटलं की कप हे सिलिकॉन, लेटेक्स किंवा रबरचे असू शकतात. काही काही स्त्रियांना त्याची अलर्जी येऊ शकते, काही जसं की खाज सुटणे, पुरळ उठणे. आणि जर तुम्ही कप घेतलेला असेल तर अस्वस्थता जाणवणे आणि काही स्त्रियांना सारखं लघवीची जाणी होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे कप जर तुम्ही वापरत असाल तर तो कमीत कमी 8 ते 12 तासांनी तुम्ही तो खाली करायला झाला पाहिजे, म्हणजे जो 8 ते 12 तासांनी त्याला पूर्णपणे एम्प्टी करायला गेला पाहिजे. आणि एकाच वेळेस तुम्ही एकच कप सारखा सारखा वापरू नका, कमीत कमी 2 तरी कप वापरा. म्हणजे एक कप जर पूर्ण वापरला तर दुसरा कप वापरा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर हा कप जर तुम्ही व्यवस्थित स्वच्छ केला गेला नाही तर सगळ्यात पहिली एक दुर्गंधी, दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये बुरशी आपण ज्याला म्हणतो यांसारखे आजार होऊ शकतात. आणि सगळ्यात सगळ्यात टॉक्झिक जर म्हटलं तर टॉक्झिक सिंड्रोम असं आपण म्हणू शकतो. जर हा कप जास्त काळ शरीराच्या आतमध्ये राहिला तर हे हा कप बॅक्टेरिया शरीरात एक विषारी पदार्थ सोडतो, त्याच्यामुळे अचानकपणे ताप, उलट्या, चक्कर, अशक्तपणा, रक्तदाब कमी होणे असे आजार होऊ शकतात. त्याच्यामुळे हा कप वापरताना फार सावधगिरीने वापरायला पाहिजे. कमीत कमी 8 ते 12 तासांनी तो कप रिकामा करायला पाहिजे, स्वच्छ धुतला गेला पाहिजे, कोरड्या ठिकाणी ठेवला गेला पाहिजे आणि मग तुम्ही त्याला पुन्हा वापरू शकता. पण याही व्यतिरिक्त जर मी जसं म्हणलं की कप घातल्यानंतर जर तुम्हाला अस्वस्थता वाटत असेल, रक्तदाब कमी होत असेल, उलटी, मळमळ यांसारखे जर तुम्हाला जाणवत असेल तर इमिडिएटली तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट करायला पाहिजे.
4: अच्छा, मासिक पाळी दरम्यान होणारे आजार किंवा मासिक पाळी दरम्यान जर स्वच्छता नाही राखली तर कोणते आजार आपल्याला होऊ शकतात, स्वच्छता राखणं का गरजेचं आहे या संदर्भात आपण बोलतोय आणि कार्यक्रमाच्या शेवटी आपण आपल्या लिस्नरना काय मेसेज देऊ.
5: सगळ्यात महत्वाचं मला हे सांगायचं आहे की पाळी ही मी म्हटलं देवाने दिलेलं हे एक वरदान आहे, त्याच्याकडे एक शाप म्हणून बघू नका. काही जणांना ह्या गोष्टी पण नाही मिळत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याबद्दल अगदी बिनधास्तपणे बोला, विशेषतः शाळा महाविद्यालयांमध्ये पब्लिक प्लेसेसमध्ये स्त्रियांना त्या गोष्टी अवेलेबल करून द्या, स्वच्छ टॉयलेट्स त्यांना निर्माण करून द्या. विशेषतः प्रत्येक स्त्रीनी पाळी झाल्यानंतर आपल्या स्वतःची विशेष काळजी घ्या, स्वतःला हायड्रेटेड ठेवा, पॅड वापरण्यानंतर वापरण्यापूर्वी स्वच्छ साबणाने हात धुवा, 4 ते 6 तासांनी पॅड बदला, नो मॅटर तुमचा फ्लो किती आहे, कमी आहे, जास्त आहे. आणि त्याला विशेषतः कचरा पेटीमध्येच टाकायची हे घ्या, कुणालाही ह्याच्यापासून धोका निर्माण होणार नाही ह्याची शक्यतो काळजी घ्या. आणि इतर लोकांना की ह्याबद्दल बोलताना बिनधास्तपणे चर्चा करा.
4: थँक्यू सो मच या विषयावरती बोलण्यासाठी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल.
5: थँक्यू मनीषा.
4: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधुनी 90.4 FM वरती ऐकत होतो. मेन्स्ट्रल हायजीन डे आहे आज आणि त्या निमित्त मासिक पाळी दरम्यान आपण कशी स्वच्छता राखली पाहिजे ते आपण ऐकत होतो. आणि आपल्यासोबत होत्या डॉक्टर सोनाली पावले, ज्या एक आहार तज्ञ आहेत, त्यांना आपण ऐकलं. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे केली वेणुधुनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भ चैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.